0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
0: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM.
2: नमस्कार, मी प्रतिमा कुलकर्णी. आपण ऐकत आहोत 107.1 MHz FM रेनबो वाहिनी. हिंदी, मराठी, पाश्चात्य संगीताची मेजवानी देणारी आपली सर्वांची लाडकी FM रेनबो वाहिनी.
3: मंडळी, काशी विनायक परिक्रमेबद्दल आपण बोलतो आहोत. या काशी विनायक परिक्रमेमध्ये आपल्याला वेगवेगळे जे महाराष्ट्रातले अष्टविनायक आहेत तशासारखे उज्जैन मधले 6 किंवा विनायकपुरीमधले काही विनायक, पंचविनायक ज्याला आपण म्हणतो, त्याही सगळ्या मूर्ती पाहायला मिळतात. आणि असं म्हणतात की 56 वेगवेगळ्या रूपांमध्ये इथे ते विराजमान आहेत. आणि वेगवेगळ्या रूपांमधले विनायक हे 8 दिशांना 7 वर्तुळांच्या रचनेमध्ये विराजमान आहेत. म्हणजे त्या मूर्ती त्याप्रमाणे बनवलेल्या आहेत, त्या ठिकाणी त्या ठेवलेल्या आहेत. आणि असंही सांगितलं जातं की या 56 विनायकांची परिक्रमा जर केली तर सगळ्या अडीअडचणी दूर होतात आणि मोक्षप्राप्ती होते. म्हणजे सगळ्यात बाहेरच्या आवरणातली जी गणपतीची मूर्ती आहे तर सगळ्या आतल्या काय म्हणायचं सगळ्या आपल्या बाहेरच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यासाठी किंवा त्याच्याने जर आपण त्रस्त असलो तर सर्वात बाहेरच्या आवरणातली त्याच्यानंतरचं आवरण त्याच्यानंतरचं आवरण असं करत करत 7 वर्तुळं आहेत. आणि 7 वर्तुळांच्या मध्ये 56 वेगवेगळ्या मूर्ती तिथे आहेत. आणि ही परिक्रमा करताना तिथनं गोल फिरत बाहेरपासनं आतपर्यंत अशा सगळ्या विनायकांच्या मूर्तींचं दर्शन घ्यावं लागतं. साधारणपणे काशी विश्वनाथ मंदिराच्या आसपास असणारी ही जी वेगवेगळ्या विनायकांच्या मूर्तींची आवरणं आहेत ही करत करत आपण काशी विश्वनाथाच्या मंदिरापर्यंत पोहोचतो. आणि साधारण 3 दिवसांमध्ये ही यात्रा पूर्ण होते. म्हणजे सगळ्यात मणिकर्णिका घाटामध्ये जर तुम्ही गेला असाल तर सत्वा बाबांचा आश्रम जिथे आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुद्धा एक विनायकाची मूर्ती आहे. मणिकर्ण विनायक असंच त्याचं नाव आहे. तसं त्याच्या पुढून जसं जसं आपण सरकतो पुढे तसे तसे आपल्याला वेगवेगळे मूर्ती दिसतात. त्यांच्याबद्दल पण सांगतेच. पण तुम्ही तुमच्यापैकी कोणी काशी विश्वनाथाचं दर्शन घेताना या मूर्ती आवर्जून पाहिल्या आहेत का तर ते मला जरूर कळवा 8657661071 या क्रमांकावर.

काशीच्या विनायक परिक्रमेबद्दल आपण बोलतोय मंडळी वंदन कार्यक्रमात. 5:41 झालेली आहेत. तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबेडकर आणि वेगवेगळ्या माहितीसोबत आपण नेहमीच भेटत असतो. काशीच्या विनायक परिक्रमेमधल्या आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला आता मी सांगणार आहे. बडा हनुमान मंदिर किंवा विशालाक्षी मंदिर अशी वेगवेगळी छोटी छोटी मंदिरं तिथे आहेत. याच्या जवळसुद्धा म्हणजे मीर घाटापाशी तुम्हाला पाहता येतो आशा विनायक. आशा विनायक हा 3 आवरणामधला आहे. पण ह्या मंदिराच्या बाहेरची ही मूर्ती खूप वेगळी, खूप वैशिष्ट्याची आहे. आशा विनायक म्हणजे असा गणपती बाप्पा ज्याच्या एका हातामध्ये फुलांची वेल असल्यासारखी मूर्ती

आहे, पण ती जुनी आहे आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर म्हणजे त्या फुलाच्या वेलीतून असं प्रतीत होतं की नाजूक, कोमल आणि सृजनशील जर तुम्हाला काही काम करायचं असेल तर त्यासाठी या आशा विनायकाचं दर्शन घ्यावं. या आणि अशा अनेक गणपतीच्या मूर्ती आहेत. एका घरगुती गणपतीच्या मूर्तीची मला इथे आठवण होते. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं होतं की या मूर्तीचा आता गणपतीचे जे चार हात असतात त्या चार हातांमध्ये चार वेगवेगळे आयुधं असतात, पण या मूर्तीच्या मात्र हाताचं एक बोट वर होतं आणि बाकीची मूठ वळलेली होती. तर आपण जसं बोटांनी आपल्या पहिल्या बोटांनी एक आकडा दाखवतो तशा पद्धतीची मूर्ती घरामध्ये बसवलेली, आणि आम्ही त्यांना विचारलं की ह्याचा काय अर्थ आहे तर तेव्हा त्यांनी सांगितलं ही एकवचनी गणेशाची मूर्ती आहे. एकवचनी गणेश म्हणजे जर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती एकदाच बोलायची आणि ती गणपती बाप्पाच्या समोर एकदाच फक्त बोलून दाखवायची की ती पूर्ण होते. त्यानंतर त्या इच्छेची वाच्यता पुढे कधीही करायची नाही. एकवचनी म्हणजे एकदाच फक्त एखादी गोष्ट बोलणं ही एक प्रकारची सिद्धीच आहे. पण अशा प्रकारे एकवचनी गणपती तुम्ही कधी पाहिलाय का? तर जर पाहिला असेल किंवा अशी मूर्ती तुम्ही कधी कुठे पाहिली असेल, ऐकली असेल तर तीही मला सांगा. मला मात्र ह्या गणपतीच्या मूर्तीचं खूपच वेगळेपण जाणवलं, अप्रूप वाटलं आणि मी त्यांना विचारलं की नेहमी सगळ्या मूर्तीकारांच्याकडे अशी मूर्ती मिळते का? तर ते नाही म्हणाले. आणि ते म्हणाले की त्यांच्या घरामध्ये ही परंपरा आहे की जी काही इच्छा असेल मनामध्ये तिची वाच्यता फक्त एकदाच करायची आणि ती गणपती बाप्पाच्या समोर करायची. म्हणून मुद्दाम मूर्तीकारांना सांगून अशा प्रकारची मूर्ती घडवून घेतलेली आहे. तर हा आहे एकवचनी गणेश. आणि घरगुती गणपती असताना सुद्धा त्याची प्रतिष्ठापना केली जाते आणि आपण जे बोलतो आहोत ते तर वर्षानुवर्ष तिथेच आहेत. कालिका गल्लीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पाहायला मिळतो सृष्टीविनायक आणि ईशान्येश्वराचं जे मंदिर आहे कोतवालपुरामध्ये तिथे गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल गजकर्णविनायक. या आणि अशा विनायक मूर्तींची माहिती आपण घेतो आहोत. कार्यक्रमात ऐकूया पुढचं गाणं.

मंडळी, काशी विश्वनाथासोबतच काशी विनायक परिक्रमा त्याच्याबद्दल आज आपण बोलतो आहोत. आणि त्याच्यामध्ये आणखीन काही अशी नावं आहेत, म्हणजे त्यांची नावंच एवढी वेगळी आहेत की त्या गणपतीच्या मूर्ती त्यांचं वेगळेपण घेऊनच तिथे अस्तित्वात आहेत. त्याच्यापैकी एक आहे रुद्रप्रयाग जवळचा, म्हणजे कोतवालपुरातल्या जी रुद्रप्रयाग जाणारी गल्ली आहे तिच्या जवळचा यक्षविनायक. आणि यक्षविनायकाच्या सोबतच चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो चित्रघंटा विनायक. त्याचबरोबर काशी विश्वनाथाच्या मंदिराजवळ एक स्वतंत्र छोटं मंदिर आहे जिथे गणपतीची ही मूर्ती आहे, त्याचं नाव आहे स्थूलजंघा विनायक. स्थूलजंघा हे नाव कसं आलं असेल याचं जरा आश्चर्य वाटतं, पण ते आहे खरं. वेगवेगळ्या कारणांनी इथे या विनायकांची रचना केलेली आहे. आणि मगाशी ज्याप्रमाणे मी वर्णन केलं होतं की सात वेगवेगळ्या आवरणांमधले हे गणपती आहेत, आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे त्याप्रमाणे गणपती बाप्पाने आपल्याला आशीर्वाद द्यावा. आणि एखाद्या मूर्तीच्या समोर कशा प्रकारच्या इच्छा व्यक्त कराव्या किंवा प्रकट कराव्या हेही काही पुराणांमध्ये त्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. आणि त्याच्यापैकी एक आहे मित्रविनायक. मित्रविनायक म्हणजे काय, तर आपल्या मित्राशी जशी आपण चर्चा करतो तसं पूर्वी जेव्हा एखाद्या विषयावर आपल्याला चिंतन करायचं असेल किंवा त्याच्याबद्दल काही ध्यान करायचं असेल, एखाद्या विषयाच्याबद्दल आपल्याला सखोल चिंतन करायचं असेल, तर त्या साधनेला बसण्यापूर्वी म्हणजे एखादी विद्या साधना जर आपल्याला करायची असेल तर ती करण्यापूर्वी या मित्रविनायकाचं दर्शन घ्यावं असा एक संकेत आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं की आपण आपल्या मित्राशी जसं काहीतरी बोलतो, काहीतरी आपण त्याला सांगतो, चर्चा करतो, तसं या मित्रविनायकाशी सुद्धा करावी. आणि त्याच्याकडून सखोल चिंतनासाठी माझं मन एकाग्र राहावं यासाठी आशीर्वाद घ्यावे असं पुराणामध्ये उल्लेख आहे. किती वेगवेगळ्या आणि किती छान ह्या रचना आहेत बघा मंडळी. आणि म्हणून वेगवेगळ्या विनायकांच्या मूर्तींना कदाचित अशा अनेक गोष्टी त्याच्याशी निगडीत असतील, पण त्या सगळ्यांचा धांडोळा, त्यांचा शोध घ्यायला हवा अधिक खोलात जाऊन, हे मात्र जाणवत आहे. कार्यक्रमामध्ये पुढे ऐकूया सुहासिनी नांदगावकर यांच्या स्वरातलं हे गीत.

0: नमस्कार, मी मधुबंद कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा.
1: 5:55 होत आहेत मंडळी. आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते फोनच्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहभागी झाले. अविनाश दिवेकर, महेंद्रभाई, सुहास पांडे, सदाशिव भंडारे, बाळासाहेब कुंभार, अनिल नाईक, दीपा पालकर हे आपले श्रोते फोनच्या माध्यमातून सहभागी झाले. आणि त्याचबरोबर व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही आपल्याला जवळपास 67 जणांचे मेसेजेस आलेले आहेत. अनेक जणांनी छान छान फोटो पाठवून खूप वेगवेगळी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यांच्या कवितासुद्धा माझ्यापर्यंत आलेल्या आहेत काही जणांच्या. काही ठिकाणी ज्या गणपतीच्या मूर्ती आहेत त्या गणपतीच्या सारख्या दिसत नाही आहेत अशी तक्रारसुद्धा एका श्रोत्याने त्यांच्या फोटोसकट आपल्याला पाठवून केलेली आहे. फक्त त्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं नाही आहे. सध्या आपण पाहतो आहे हे की आपण गणपतीच्या मूर्तींना आधुनिकतेचा पोशाख नुसता नाही तर त्याचं स्वरूपही अतिशय आधुनिक करून टाकलेलं आहे. पण त्यामुळे आपला गणपती बाप्पा हा गणपती बाप्पासारखा न दिसता एखादा रोबॉटसारखा, एखाद्या माशासारखा किंवा चक्क स्त्री स्वरूपामध्ये आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतो. तर प्रयोग म्हणून असं काहीतरी करणं हे वेगळी गोष्ट आहे, पण सतत तशा स्वरूपामध्ये गणपती बाप्पाला बघणं हे मला वाटतं आपल्या मनाला खूप रुचेल असं नाही आहे. तर ह्यामध्ये वेगवेगळी मतं असू शकतात, पण त्यांचं जे म्हणणं आहे ते मला कळलेलं आहे. वेगवेगळ्या जुन्या प्राचीन गणेशाच्या मूर्तींच्या बद्दल आपण बोलतो त्या मात्र खूपच विचार करून आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत काहीतरी संदेश पोहोचवण्यासाठी तयार केलेल्या असतात. दगडामध्ये किंवा संगमरवरामध्ये किंवा अशा काहीतरी मटेरियल्समध्ये त्या घडवलेल्या असतात. पण ज्या मूर्तींचे फोटो माझ्यापर्यंत आले त्या POP साधारण असाव्यात अशा प्रकारच्या आहेत. या आणि अशा वेगवेगळ्या माहितीसोबत मंडळी आपण बोलत होतो वंदन कार्यक्रमामध्ये, पण आता मात्र वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. यानंतर ठीक 6 आपण ऐकू शकणार आहात हिंदीतलं बातमीपत्र आणि त्यानंतर आपण भेटणार आहोत रेनबो फंडेमध्ये. त्यामुळे एका छानशा गाण्यासोबत वंदन कार्यक्रमात मी मानसी इथे तुमचा निरोप घेते. ऐकत रहा FM रेनबो.

0: Swahili FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life, man more calm, itano aram, so start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhaas, start up your day with Rainbow Fun Day.
3: नमस्कार रामराम मंडळी. 23 सप्टेंबरच्या सकाळी रेनबो फंडेमध्ये तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर. 6:06 झालेली आहेत आणि आपण आज बोलणार आहोत वेगवेगळ्या गोष्टींच्या बद्दल. भरपूर गप्पा, गाणी आणि मनोरंजन असणार आहे या कार्यक्रमामध्ये. रेनबो फंडेमध्ये आपण भेटल्यानंतर जशी दिनविशेषांची माहिती करून घेतो तीही आज घेणार आहोत आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाच्या निमित्ताने काही खास व्यक्ती आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, आपल्या भेटायला येणार आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तुम्ही जरूर सहभागी व्हा. 8657661071 म्हणजे 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सॲपचा क्रमांक आणि थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515-4132 किंवा 4515-4133. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांच्यासाठी. मंडळी 23 सप्टेंबर आला सुद्धा बघता बघता तेव्हा आजची सकाळ सजवूया छान छान गाण्यांनी, भरपूर गप्पांनी आणि त्याची सुरुवात करूया या गाण्यापासून.

शंकर महादेवन यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकली मंडळी. पुढे जाण्या अगोदर एक नजर टाकूया गेल्या 24 तासातल्या हवामानाच्या स्थितीवर आणि येत्या 24 तासातल्या हवामानाच्या अंदाजावर. वेधशाळेने आपल्याला जी माहिती पाठवली आहे त्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी मुंबईतलं कमाल तापमान गेल्या 24 तासात नोंदवलं गेलं, अनुक्रमे 32° सेल्सिअस आणि 31° सेल्सिअस, तर किमान तापमान 28° आणि 25° सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता दोन्ही ठिकाणी 93% एवढी नोंदवली गेली आणि पाऊस सांताक्रूज इथं 1.8 मिलीमीटर एवढा मुंबई शहरातला नोंदवला गेला. येत्या 24 तासामध्ये मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये कमाल तापमान 32° सेल्सिअस तर किमान 26° सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. मुंबई आणि उपनगरात

0: परिसरात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या शक्यताही वर्तवलेली आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी सुद्धा आकाश मुख्यतः ढगाळ राहील आणि हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणी जोराचे वारे वाहतील अशीही शक्यता वर्तवलेली आहे. थोडक्यात पाऊस कधी येईल हे सांगता येत नाही आहे, पण तो बरसण्याची शक्यता मात्र आहे. आणि मच्छीमार बांधवांसाठी विशेष कुठलीही सूचना नाही. किनारपट्टीच्या भागामध्ये राहणाऱ्यांच्यासाठी ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. या आणि अशा छान छान माहितीचा आपण अनुभव घेऊया, आपण कार्यक्रमामध्ये ते ऐकूया. पण गाणं ऐकण्यापूर्वी आता घेऊया एक छोटासा व्यावसायिक विराम आणि त्यानंतर घेऊया गाण्याचा आनंद.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी. आता वळूया दिनविशेषांच्याकडे. आजचे दिनविशेष फारच छान आहेत, म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या बद्दल आपल्याला खूपच उत्सुकता असते खरी, पण या सूर्यमालेमध्ये नक्की काय आहे याची उत्सुकता फक्त आपल्याला नाही तर आपल्या अगोदरच्या अनेक पिढ्यांना होती. आणि रोज रात्री आकाशामध्ये लुकलुकणारे दिसणारे तारे हे कुठून कसा प्रवास करतात हे आपल्याला टेलिस्कोपचा शोध लागल्यानंतर जास्त चांगल्या प्रकारे कळायला लागलं. टेलिस्कोपमधून हलणारा प्रत्येक तारा तो कुठे होता आणि तो कसा कसा प्रवास करत कुठे कुठे चालला आहे याचा मागोवा शास्त्रज्ञ घेत होते. पण त्यांच्या असं लक्षात आलं की खूप दूरवर एक हलका तारा आहे आणि त्याची जी परिक्रमा आहे किंवा त्याचं सूर्याभोवती असलेलं जे भ्रमण आहे हे एका विशिष्ट गतीने होतं आहे, पण ते खूप हळू असेल आणि प्रत्यक्षामध्ये तिथे काय आहे ते पाहण्यासाठी जे यान पाठवलं गेलं आहे त्याच्याकडनं येणाऱ्या संदेशांचा जर अभ्यास केला तर त्याचा शोध लावायचा तर गणिताची गरज जास्त होती. आणि त्यामुळे आजच्या दिवशी या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं की जो हलणारा आपल्याला घटक दिसतो आहे तो एखादा ग्रह असेल. 1846 हा तो दिवस होता, म्हणजे 23 सप्टेंबर 1846, आणि त्या दिवशी गणिताचा उपयोग करून म्हणजे फक्त त्या दिसणाऱ्या घटकाची स्थिती लक्षात घेऊन त्याचे अक्षांश रेखांश जसे पृथ्वीवर आहेत तसे आकाशामध्ये त्याच्यावर ठेवून गणिताच्या सहाय्याने शोधलेला नेपच्यून ग्रह हा ग्रह असेल याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. अर्बेन ली व्हेरियर यांनी या ग्रहाचा शोध लावला आणि आपल्या सूर्यमालेमध्ये नेपच्यून हा ग्रह आला. खरोखर किती अवघड गोष्ट असेल ही, म्हणजे आपल्या आकाशामध्ये तर सगळे तारे सारखेच दिसतात पण त्याच्यातून सुद्धा त्याचं वेगळेपण शोधणं आणि त्याच्यासाठी गणिताचा उपयोग करणं, त्यातही मानवी मेंदूने केलेलं हे गणित आहे, कारण त्यावेळेला म्हणजे गणक यंत्राचा उपयोग न करता केलेलं हे गणित आणि त्याच्यातनं नेपच्यून ग्रहाचा शोध लागलेला होता. त्यामुळे आजचा दिवस फारच विशेष आहे. या आजच्या दिवसाच्या आणखीनही काही विशेष घटना आपण जाणून घेऊया पण ह्या गाण्यानंतर.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

अर्चिता लिमये आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी. खरोखरच शब्द ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या माझ्यामध्ये हा शब्दांचाच सेतू रोज उभारला जातो नाही. शब्द असणं म्हणजे आपल्याला जे म्हणायचं आहे त्याचा एक विशिष्ट कोड, आणि या कोडचा तुम्हाला आणि मला अभिप्रेत माहिती असलेला एकच अर्थ दोघांनीही एकाच वेळी समजावून घेणं किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्याला शब्द शिकता येतात कारण ते बऱ्याचदा आपल्याला ऐकता येतात. ते ऐकता आले की वाचायचे कसे, ते दिसतात कसे हे आपल्याला कळतं. पण ज्यांना ते ऐकताच येत नाहीत त्यांचं काय होत असेल? त्यांना शब्द येत असतील का? आणि त्यांना जर शब्द शिकवायचे झाले तर ते कसे शिकवायचे हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यातूनच जन्म झाला एका वेगळ्या सांकेतिक भाषेचा, ज्याच्यामध्ये हाताचा आणि हातातल्या बोटांचा वापर केला जातो. या हाताच्या बोटांसोबत आपलं तोंड, आपले डोळे, आपल्या त्या अवयवांच्या हालचाली यांचा उपयोग करून एक स्वतंत्र कोडिंग सिस्टीम म्हणजेच एक स्वतंत्र सांकेतिक भाषा तयार केली गेली, ज्याला म्हणतात साइन लँग्वेज. बोलण्यासारखीच ही एक परिपूर्ण आणि नैसर्गिक भाषा आहे असं आता लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. काही वेळेला जे आपल्याला बोलायचं आहे ते आपल्या तोंडातनं उच्चारलं जात नाही, आणि जे उच्चारलं जात आहे ते काहींना ऐकू येत नाही. कर्णबधीर असणं किंवा मुकबधीर असणं काही जणांच्या वाट्याला जन्मतःच येतं, तर काही जणांना अपघातामुळे किंवा इतर काही कारणांमुळे येऊ शकतं. असं झालं तरीसुद्धा संवाद संपू नये आणि त्यांना त्यांच्या मनातलं व्यक्त करण्याची एक तरी संधी मिळत राहावी, त्याच्यासाठीचा एक तरी दरवाजा उघडा राहावा, यामुळे या सांकेतिक भाषेची रचना केली गेली. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर गुप्त माहिती किंवा संदेश पोहोचवण्याकरताही करपल्लवी अशा नावाच्या सांकेतिक भाषेचा उपयोग केला जात होता. पण कर्णबधीर व्यक्तींना मात्र जी भाषा शिकवली जाते त्याच्यासाठीचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आहे आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस. 2026 हा म्हणजे या वर्षासाठीची जी थीम आहे किंवा त्याची मध्यवर्ती संकल्पना आहे ती आहे डिक्लेअरिंग डेफ पीपल्स ह्युमन राईट्स, म्हणजे कर्णबधीर लोकांचे मानवी हक्क घोषित करणे. काही वेळेला त्यांना त्यांच्या कर्णबधिरत्वामुळे, त्यांच्यातल्या ह्या न्यूनतेमुळे काही ठिकाणी चुकीच्या गोष्टींचा सामना करावा लागतो, त्यांना स्वीकारलं जाऊ शकत नाही आणि त्यामुळे एक्सक्लूडेड किंवा एकटं पाडलं जाण्याची भावना त्यांच्यामध्ये येऊ नये, त्यांनाही सामावून घेतलं जावं या दृष्टीने या वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफ म्हणजे WFD ची स्थापना आजच्याच दिवशी म्हणजे 23 सप्टेंबरला 1951 साली झाली होती. या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या सांकेतिक भाषेचा प्रसार आणि विकास करणं हे याचे उद्दिष्ट आहे, आणि त्यांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करताना या सांकेतिक भाषेमध्ये सुद्धा करिअर असू शकतं हे निदर्शनास आणून देणं हाही त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर कालच 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण झालं, त्यामध्ये जे राष्ट्रगीत गायलं गेलं त्यामध्ये राष्ट्रगीताच्या गायनासोबत बाजूला एक व्यक्ती उभं राहून या सांकेतिक भाषेमध्ये सुद्धा राष्ट्रगीताचं गायन करत होती. हे दृश्य पाहणं खूप सुंदर आहे, कारण याच्यामध्ये सामिलकीची भावना आहे, याच्यामध्ये स्वीकाराची भावना जास्त आहे. एखाद्या विकारामुळे जर अशी काही न्यूनता तयार झाली असेल तर त्याचा स्वीकार होणं अपेक्षित आहे आणि ते आवश्यकही आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती सांकेतिक भाषा, आपणही ती शिकू शकतो आणि अधिकाधिक सामिलकी आपण आपल्या भोवताली पसरवू शकतो. तर या आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाच्या खूप शुभेच्छा. तुमच्यापैकी कोणाला ही सांकेतिक भाषा येते का आणि त्यामध्ये तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते मला जरूर कळवा 8657661071 या आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: 6:44 होत आहेत मंडळी। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे दिनविशेष जाणून घेतो आहोत। आज अजून एका व्यक्तीची आठवण करायला पाहिजे, ज्यांच्यामुळे आपल्याला साप्ताहिक सुट्टी नावाचा प्रकार मिळाला आहे। म्हणजे थोडक्यात आपली रविवारची सुट्टी ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाली, त्या कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांची आठवण आज आपण काढायला पाहिजे, कारण आजच्याच दिवशी त्यांनी स्थापना केली होती बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची। कामगारांना संघटित करणं आणि त्यांच्या एकूण हक्कांच्या बद्दल जनजागृती करणं या उद्देशाने सुरू झालेली 23 सप्टेंबर 1884 सालची बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही भारतातली पहिली कामगार संघटना होती। त्यांच्याच अथक संघर्षामुळे आणि पाठपुराव्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा गिरणी कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली आणि याशिवाय दुपारी जेवण करण्यासाठी अर्ध्या तासाची विश्रांती आणि कामाच्या तासांची निश्चिती हे सगळे नियम लागू झाले। दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सर्व कामगारांना पगार दिले जावे याची व्यवस्था त्यांच्याच प्रयत्नांमुळे सुरू झाली होती। म्हणजे आज आपण ज्या साधारण व्यवस्थेमध्ये वावरतो त्याची सुरुवात ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली होती आणि आजच्याच दिवशी त्यांनी ही पहिली कामगार संघटना स्थापन केली। या ऐतिहासिक गोष्टीचा ऐतिहासिक परामर्श असा की ती आज तागायत वेगवेगळ्या संघटनांशी जोडली गेली आणि याच धर्तीवर अनेक कामगार संघटना स्थापन झाल्या, त्या ठिकाणी कामगारांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं यासाठी प्रयत्न झाले आणि रविवार हा रविवारसारखा म्हणजे सुट्टीच्या दिवसासारखा भारतभर पाळला जायला लागला।

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: 6:51 होतात मंडळी, आणि आपल्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोत्यांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त संजीव कुमार आणि जया भादुरी यांनी तयार केलेला कोशिश ह्या चित्रपटाची आठवण काढली आहे माधव वाघ यांनी. आणि त्याचबरोबर अनेक श्रोत्यांनी हेही लिहून कळवलेलं आहे की शिवकालीन इतिहासाचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये नेत्रपल्लवी, करपल्लवी, अंगविक्षेप अशा वेगवेगळ्या सांकेतिक भाषा तेव्हाही वापरात होत्या आणि त्यांचा उपयोग गुप्त माहिती आणि संदेश पोहोचवण्याकरता केला जात होता. आज आणखी एका व्यक्तीला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काम करणारे डॉक्टर अभय बंग, एक प्रख्यात वैद्यकीय संशोधक असं म्हणूया, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असे पुरस्कार आहेत. त्यांचं प्रमुख संशोधन आणि जागतिक स्तरावरचं नावाजलं गेलेलं योगदान म्हणजे होम बेस्ड न्यूबॉर्न केअर, म्हणजे नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून घरोघरी नवजात बाळांची सेवा कशी केली जावी याच्यावर आधारित एक मॉडेल त्यांनी विकसित केलेलं आहे. गडचिरोलीमधल्या बालमृत्यूच्या दरामध्ये त्याच्यामुळे मोठी घट झाली आणि त्यांच्या या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली. WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा ते स्वीकारलेलं आहे. मदर अँड चाइल्ड हेल्थ ऐवजी वुमेन अँड चाइल्ड हेल्थ अशी घोषणा त्यामुळे त्यांनी स्वीकारलेली आहे. स्त्री रोग विषयक आजार जगासमोर त्यांनी केलेल्या संशोधनातून आले आणि ग्रामीण महिलांमध्ये ते लपलेले होते, त्यामुळे मग जागतिक आरोग्य संघटनेने धोरणांमध्ये बदल केले. 1988 त्यांनी या जिल्ह्यातल्या महिलांना सोबत घेऊन यशस्वी दारूबंदी चळवळ सुद्धा राबवली होती आणि

लहान मुलांना म्हणजे बाळांना जेव्हा न्यूमोनिया होतो तेव्हा त्याचं निदान सहज करता येणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे ते करता यावं म्हणून त्यांनी एक वेगळं उपकरणसुद्धा विकसित केलं. त्यांच्या पुस्तकांमधून त्यांचं हे संशोधन आपल्यापर्यंत पोहोचलं, ज्याच्यामध्ये माझा साक्षात्कारी हृदयरोग हे त्यांचं अतिशय प्रसिद्ध झालेलं पुस्तक होतं. त्यांच्या स्वतःच्या हृदयरोगाच्या अनुभवातून त्यांनी त्यांना जाणवलेलं तत्वज्ञान यातून मांडलेलं आहे. आणि याशिवाय कोवळी पानगळ नावाचा एक सुंदर निबंध त्यांनी तयार केला. त्यांच्या या योगदानासाठी पद्मश्रीसह टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डिलीट पदवी आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. 23 सप्टेंबर 1950 हा त्यांचा जन्मदिवस. आणि आजही जर तुम्हाला त्यांचं काम पाहायचं असेल तर सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ अर्थात सर्च या संस्थेला तुम्ही जरूर भेट देऊ शकता. गडचिरोलीसारख्या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये राहून ग्रामीण आरोग्य सेवेमध्ये त्यांनी जे काम केलं आहे त्याला आपण करूया सलाम.

साधना सरगम यांच्या स्वरात आपण हे सुंदर गाणं ऐकलं. मंडळी, 7 वाजता आहेत, वेळ झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमाची, ज्याचं नाव आहे सुभाषित गुंजनम. या आजच्या कार्यक्रमाच्या मध्ये आपल्याला भेटणार आहेत डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर, आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक नवीन सुभाषित आणि त्याचा अर्थ. तर ऐकूया आता कार्यक्रम सुभाषित गुंजनम.

नमस्कार श्रोते हो, मानवी जीवनात सुखदुःख, यश अपयश आणि संकट यांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो। अशावेळी मनाची स्थिरता आणि योग्य निर्णय क्षमता अत्यंत महत्त्वाची असते। संकटामुळे घाबरून किंवा गोंधळून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरं जाणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने समर्थ ठरते। प्रस्तुत सुभाषितात धीरवान माणसाच्या निश्चल बुद्धीचं सुंदर वर्णन केलं आहे।

या सुभाषिताचा अर्थ असा आहे की प्रलय काळात येणाऱ्या प्रचंड वादळ वाऱ्यांमुळे पर्वत सुद्धा डळमळू शकतात, पण धीरवान व्यक्तीची बुद्धी मोठ्या संकटातही विचलित होत नाही। संकटाच्या प्रसंगी अनेक लोक घाबरतात, घाईघाईने निर्णय घेतात किंवा परिस्थिती समोर हार मानली जाते, मात्र संयमी आणि निश्चयी व्यक्ती आपलं मन शांत ठेवते, ती परिस्थितीचा विचारपूर्वक अंदाज घेते, योग्य अयोग्य याचा विचार करते आणि धैर्याने निर्णय घेते। आपण नेहमी संयमाने वागण्याचा प्रयत्न करतोच, पण प्रत्यक्ष अडचण समोर आली की संयम राखणं हीच खरी कसोटी असते। आर्थिक अडचण, अपयश, आजारपण किंवा तत्सम कोणतंही संकट आलं तरी धीरवान माणूस मात्र आपल्या ध्येयापासून सहजपणे ढळत नाही, तो संकटाला संधी मानून त्यावर उपाय शोधतो। कवीने अशा व्यक्तीची तुलना पर्वताशी केली आहे। पर्वतावर कितीही प्रचंड वारे वाहिले तरी तो आपल्या जागेवर अढळ राहतो। त्याचप्रमाणे धैर्यवान व्यक्ती संकटामुळे मनाने कधी कधी खचत नाही। या सुभाषितातून आपल्याला संकटसमयी धैर्य, संयम ठेवणं आणि स्थिर बुद्धी असणं याचं महत्त्व कळतं। परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांतपणे विचार करून निश्चयाने कृती केल्यास संकटावर मात करता येते। म्हणूनच प्रत्येकाने जीवनात पर्वतासारखी अढळ वृत्ती आणि धीरवान मन विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रलये पवनाघातैः

डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर यांनी सादर केलेला कार्यक्रम आपण आत्ताच ऐकला, सुभाषित गुंजनम. मंडळी, आज खूप छान छान गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत, आणि त्याच्यापैकी एक म्हणजे आज जसा सांकेतिक भाषा दिवस आहे, तसंच मनांची भाषा ज्यांना समजते त्या मनाचा अभ्यास करणारे आणि ज्यांच्या संशोधनाशिवाय मानसशास्त्र हा विषय पूर्णच होऊ शकत नाही असे डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांचाही स्मृतिदिन आहे. सायकोअनालिसिस म्हणजे मनोविश्लेषण या पद्धतीचे जनक असं त्यांना म्हटलं जातं, आणि त्याचबरोबर आपल्याला रोज पडणाऱ्या स्वप्नांचे अर्थ आपल्याला ज्यांच्यामुळे समजतात ते सुद्धा कसे त्याचे अर्थ लावायचे याचा अभ्यास त्यांनी केलेला होता. एक ऑस्ट्रियन न्यूरोलॉजिस्ट म्हणून त्यांनी सुरुवात केली, पण मानवी मन आणि त्यातलंही सुप्त मन म्हणजे अनकॉन्शियस माइंड या गोष्टींनी त्यांची उत्सुकता खरोखर जागी केली, आणि त्यामुळे मानसिक आजारांवर उपचारासाठी मनोविश्लेषण ही एक पद्धत त्यांनी विकसित केली. आपल्या मनामध्ये अशा कित्येक गोष्टी असतात ज्या दडपून ठेवलेल्या असतात, त्या लपलेल्या असतात. अशा अनेक इच्छा, विचार, भावना जर आपल्याला सुप्त मनातून बाहेर काढता आल्या तर कदाचित आपल्याला मानसिक विकारांवर उपचार करण्याचं तंत्र सापडू शकेल असं त्यांनी गृहितक मांडलेलं होतं. आणि त्यानुसार इड, इगो आणि सुपर इगो म्हणजे मनाच्या संरचना त्यांनी तयार केल्या. हे तीन प्रमुख भाग असतात ज्याच्यामध्ये आपल्या अदम्य इच्छा, इगो म्हणजे वास्तववादी इच्छा, आणि सुपर इगो म्हणजे नैतिक मूल्यावर आधारित किंवा विवेकनिष्ठ इच्छा किंवा विवेक बुद्धी असं आपण त्याला म्हणूया. तर या इड, इगो, सुपर इगोची रचना करणारे सिगमंड फ्रॉइड यांचा आज स्मृतिदिन आहे. आपल्या संशोधनामधून त्यांनी मानसशास्त्राच्या अभ्यासाला जी दिशा दिली आहे ती खरोखरच महत्त्वाची आहे, आणि त्यामुळेच आज आपण त्यांची आठवण कार्यक्रमामध्ये करतो आहोत. 7:05 होत आहेत, यानंतर तुम्हाला एकदा पुन्हा छान गाणं ऐकवणार आहे, आणि त्यानंतर 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र, आणि मग आपली भेट होणार आहे रेनबो फंडेच्या उत्तरार्ध्यामध्ये. त्यामुळे ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो, म्युझिकली युअर्स.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारला मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आजपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार या उपसमितीला असतील. दरम्यान मुख्यमंत्री आज लातूर जिल्ह्याचा दौरा करणार असून यावेळी ते जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील हजारो शेतकरी नागरिकांनी काल प्रशासनाविरोधात महाआक्रोश मोर्चा काढला. सरकारनं त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकरी आणि शेतमजुरांना मदत करावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. राज्याच्या कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे विभागाचा 2009 मंजूर आकृतीबंध सध्या कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पुण्यासह औरंगाबाद, नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघासाठी आणि पुणे तसंच अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी पुढच्या महिन्यात 23 तारखेला मतदान आणि मतमोजणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबरला अधिसूचना काढली जाईल आणि 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 7 ऑक्टोबरला होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 9 ऑक्टोबरपर्यंत आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर या मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. चित्रपट हा विविध भाषा, प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षांमधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकतानगर इथं झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कथाबाह्य चित्रपट विभागात भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

11वा जागतिक आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यंदाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया अंतराळ क्षेत्रातल्या बदलाविषयी.
2: जवळपास 50 वर्ष भारतात अंतराळ क्षेत्र म्हणजे इस्रो हे एकच समीकरण होतं. 2020 सुधारणांनी यात बदल घडवला. अंतराळ क्षेत्रात काम करण्यासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी इन स्पेस या स्वतंत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. याला खासगी क्षेत्रानं तात्काळ प्रतिसाद दिला. 2026 पर्यंत अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोंदणीकृत स्टार्टअपची संख्या 440 झाली आणि या क्षेत्रातली खासगी गुंतवणूक 61.80 कोटी डॉलर्सवर गेली. यावर्षी जुलै महिन्यात स्कायरूट एअरस्पेस या खासगी उद्योगानं आपल्या पहिल्याच प्रयत्नात श्रीहरिकोटा इथून विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पूर्वी केवळ सरकारी असलेला अंतराळ उद्योग आता राष्ट्रीय उद्योग बनला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सुरेखा जोशी यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
1: राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसंच संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल दिले. मंत्रालयात झालेल्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अपघातग्रस्तांना तातडीनं वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं असं त्यांनी यावेळी सांगितलं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्यात अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या धामापूरच्या ग्रामस्थांनी 2047 पर्यंत आपलं गाव कशा प्रकारे विकसित व्हावं याचं प्रारूप तयार केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: कोकणात क्रीडा पर्यटन वाढीला लागण्यासाठी मॅरेथॉन आयोजित करणारे या गावचे धावपटू प्रसाद देवस्थळी यांच्या संकल्पनेतून 2047 विकसित धामापूर या विषयावर देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यात विविध वाड्यांमधल्या 29 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून त्यात तरुण, महिला आणि ज्येष्ठांचाही समावेश आहे. स्मार्ट शेती, जलसंपन्नता, ऊर्जा स्वयंपूर्णता, ईव्ही चार्जिंग, पर्यावरणपूरक जलपर्यटन, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटन विकसित करणं, कृषी पशुसंवर्धन उद्योग, टेलिमेडिसिन अशा अनेक कल्पना ग्रामस्थांनी या देखाव्यामधून मांडले आहे. स्पर्धा केवळ धामापूर पुरती मर्यादित असली तरी त्यातून संपूर्ण कोकणाच्या शाश्वत विकासाकरिता दिशा दाखवली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ आणि संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ लावणी कलाकार शकुंतला नगरकर यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 66 वर्षांच्या होत्या. लोककलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 2009 त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं.

बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं यजमान जपानच्या संघावर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघाला जपानच्या संघावर निसटता विजय मिळाला. पावसामुळे 5 षटकांचा सामना घ्यावा लागला. यात भारतीय संघानं जपानचा 2 धावांनी पराभव केला. वुशू क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याला 5-0 अशा गुणांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. राज्यात काल पुणे, सांगली, भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसानं हजेरी लावली. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम।
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह।
3: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच। अटी लागू।
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चालली आहे खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झाली आहे. सो हरिया.

0: नमस्कार, मी अजित कडकडे. आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: 7:22 होत आहेत मंडळी, आणि रेनबो फंडेमध्ये आपली भेट पुन्हा झालेली आहे. आज तुमच्यासोबत आहे मी, मानसी आंबडेकर, आणि रेनबोच्या या रेनबो फंडे कार्यक्रमामध्ये खरोखर झंकारता आहेत माहिती आणि मनोरंजनासह सुंदर सप्तसूर.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: मंडळी, आपण आज साजरा करतो आहोत आणखी एक अतिशय महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे आयुर्वेद दिवस। भारताने जगाला देण्यासारख्या आपल्याकडे खूप गोष्टी आहेत, ज्याला इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा भारतीय ज्ञानपरंपरा अशा नावाने आता शैक्षणिक सिलॅबसमध्ये अभ्यासक्रमामध्येही अंतर्भूत केलेलं आहे। त्याच्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेद आहे, त्याला पाचवा वेद असं सुद्धा म्हटलं जातं। आणि या आयुर्वेदाच्या आधारावर असलेली चिकित्सा पद्धती ही जगभरामध्ये भारताची ओळख आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग करून येणारी संभाव्य आजारपणं टाळणं हे खरं म्हणजे आयुर्वेदाचं ध्येय आहे। म्हणजे बघा, माझ्याकडे एक छान कविता आहे, ती तुम्हाला ऐकवते। खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा, तर मधातून साठा हळद ज्येष्ठमध आणि अडुळसा। लागला मुकामार सुजून पाय झाला ना गारत, लेपासाठी तुरटी रक्तचंदन उगाळा सोबत आंबे हळद। कोंड्याचा झाला आहे का डोक्यामध्ये साठा, मग केस धुताना लावा मेंदी शिकेकाई आणि रिठा। सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन, उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन। कांती उजळण्यासाठी दुधातून घ्या थोडी हळद, बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी, उन्हामध्ये रापून चेहरा झाला असेल जर सावळा गडद। दूध नैसर्गिक रंग आपल्याला जे जे लागतात ते केसांना जर द्यायचे असतील तर त्यासाठी सुगंधी मेंदी आणि जास्वंद हे सुद्धा आपल्याला लावता येतील। आणि त्याचबरोबर वातामुळे पोटात होता आहेत का वेदना, तर खा ओवा सैंधव मीठ आलं लिंबू आणि पुदिना। धूर धूळ प्रदूषणाचा झालाय आता कळस, शुद्ध हवेसाठी झाडं लावा कडुनिंब आणि तुळस। छोटे छोटे आजार बर का घरच्या घरी हटवा, प्रत्येकाच्या घरी आहेच ना आजी जाया बटवा। अशी ही कविता आहे, खूप सुंदर कविता आहे ही, थोडी तुकड्या तुकड्यांमध्ये मला मिळाली आहे त्यामुळे मी ती तशीच तुमच्यापर्यंत आणली आहे। पण आजीचा बटवा आपल्या घरी असतो आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उपचार किंवा त्याच्यावरचं काहीतरी काम हे आपल्याला घरच्या घरी करता येतं। आणि म्हणूनच आयुर्वेद हा कसा आहे याच्याबद्दल आज आपल्याशी बोलत आहेत वैद्य स्वाती गोखले, आपण त्यांच्याकडून ऐकूया। नमस्कार
4: श्रोत्यांना, जागतिक आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा। मी वैद्य स्वाती अभिषेक गोखले, गेली 10 वर्ष ठाणे येथे आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहे। सगळ्यात आधी थोडक्यात नमस्कार सगळ्या श्रोत्यांना, जागतिक आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा। मी वैद्य स्वाती अभिषेक गोखले, गेली 10 वर्ष ठाणे येथे आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहे। सगळ्यात आधी थोडक्यात जाणून घेऊया आयुर्वेद म्हणजे काय। भारताला लाभलेल्या प्राचीन वैदिक परंपरेत पाचवा वेद असं आयुर्वेदाला म्हटलं जात। शब्दशः अर्थ बघायचा असेल तर तो असा, आयुषो वेद हा इति आयुर्वेद, हा आयुष्याचा वेद, आयुष्याचे ज्ञान हा होय। आयुष्य कसं जगावं, आयुष्यात हितकारक काय अहितकारक काय, म्हणजे आपल्याला जीवनात जे रोजचे प्रश्न पडतात, काय खावं काय खाऊ नये, कधी खावं कधी व्यायाम करावा किती करावा, याच सगळ्या प्रश्नांची उत्तर ज्यामध्ये सकारण सांगितलेली आहेत तो आयुर्वेद। त्याचबरोबर मानवी जीवनामध्ये जे व्याधी निर्माण होतात त्यांचं वर्णन आणि चिकित्सा ज्यामध्ये सांगितली आहे तो आयुर्वेद। म्हणजे बघा, आयुर्वेदाचा हेतू सांगताना पहिल्यांदा म्हटलं

स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, म्हणजे काय? स्वस्थ निरोगी व्यक्तीने आपले आरोग्य टिकवण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन पहिल्यांदा सांगितलेले आहे, ज्याच्यात आपण म्हणतो आत्ताच्या भाषेमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन हा विषय प्रथम आयुर्वेदानेच मांडलेला आहे. नंतर हेतू सांगताना म्हटलंय आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे रोगी व्यक्तीचे रोग निवारण करण्यासाठी जी चिकित्सा सांगितली तो आयुर्वेद. सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूला उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, कमी रोगप्रतिकारक शक्ती, दम्याचे विकार या रोगांचे प्रमाण जास्त दिसून येतं. या सगळ्यांना आपण लाईफस्टाईल डिझीजेस असं म्हणतो. यामागचं कारण काय? तर चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार विहार हाच होय. आयुर्वेदात दिनचर्या ऋतुचर्या सांगून याविषयीचे सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे, म्हणजे आपण रोज कसे वागावे यासाठीचे पूर्णत मार्गदर्शन आयुर्वेद सांगते. त्यामुळे बघा, हा रोग झाल्यानंतर आणि रोग होऊच नये या दोनही बाबतीत आयुर्वेद उत्तम मार्गदर्शक आहे. यासाठीच आयुर्वेद ही केवळ वैद्यक शास्त्र पद्धती नसून उत्तम जीवनशैली आहे हे म्हणणे योग्य. धन्यवाद.

आणि आयुर्वेदाबद्दलच्या कवितेच्या बद्दलचे अभिप्राय आलेले आहेत, तर ती तुकड्यांमध्ये माझ्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे ती मी तशीच तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. आज आणखी काही दिनविशेष आहेत, आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हिंदी गाणी म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त गाणी ज्यांची येतात, किंबहुना ज्यांना चित्रपट गीतं ऐकायला आवडतात, त्यांचा अतिशय आवडता आवाज म्हणजे कुमार सानू. आज आहे त्यांचा वाढदिवस, आणि त्याचबरोबर मराठी मनांना मराठी चित्रपट वेगवेगळ्या ठिकाणी अक्षरशः गावोगावी जाऊन पोहोचवणाऱ्या, त्यातूनही सर्वात गाजलेल्या मराठी चित्रपटाची नायिका ते सर्वात यशस्वी निर्माती असा प्रवास करणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री अलका कुबल यांचाही आज वाढदिवस आहे, आणि त्यांना दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया. त्यांच्यामुळे आपल्याला खूप छान मनोरंजन मिळतं. कुमार सानू यांच्या आवाजामध्ये अनेक सुंदर गाणी आपण ऐकतो, त्यामुळे त्यांना आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या वाढदिवसाच्या. आणि कार्यक्रमामध्ये पुढे जाऊया, ऐकूया हे छानसं गीत.

0: गोंडस तुझा बांधा अधिक आला डौल, गोमटा तुझा खांदा अधिक झाला गोल। गोंडस तुझा बांधा अधिक आला डौल, गोमटा तुझा खांदा अधिक झाला गोल। गोमटा तुझा खांदा अधिक झाला गोल, गोमटा तुझा खांदा अधिक झाला गोल। सखे सांगू किती, सखे सांगू किती, नव्या साडीची शोभा वाढली।
1: सांबड्या चोळीवरी बुंद्या बुंद्यांची नक्षी काढली।

0: सभी समाप्त अंगत चमकड़े अंगत चमकड़े सभी समाप्त अंगत चमकड़े अंगत चमकड़े कथन बड़ बड़े किनार नग मोड़े कथन बड़ बड़े किनार नग मोड़ी धाग्या धाग्या तू हो धाग्या धाग्या तू हो छठा गंगाची जांभळ्या सांडली तांबड्या चोळी बदी बुंद्या बुंद्यांची नक्षी काढली अपुनी दिसते कशी
1: मुखडा तुझा गोरा साडीचा कुले रंग रूपाचा तुझा तोरा डोळ्याचा फेरी पांग मुखडा तुझा गोरा साडीचा खुले रंग रूपाचा तुझा तोरा डोळ्याचा फेरी पांग रूपाचा तुझा तोरा डोळ्याचा फेरी पांग रूपाचा तुझा तोरा डोळ्याचा फेरी पांग जणू माझ्या घरी हो जणू माझ्या

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चाललीये खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे, साथ आमची।
1: अटी लागू।
3: 7:45 होतात लवकरच मंडळी, आणि तुमच्या आवडत्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे, ज्याचं नाव आहे अज्ञात मुंबई। या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा आज आपण ऐकूया भाग 131।

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूया भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: या प्रदर्शनामुळे इंग्लंडच्या व्यापाराला चालना कशी मिळाली याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला भारतातच बघायला मिळतं. प्रदर्शनात केवळ पोलाद आणि काचेचा वापर करून क्रिस्टल पॅलेसचं नाविन्यपूर्ण स्ट्रक्चर उभारलं. जवळपास 18 एकरात पसरलेल्या 1848 फूट लांब, 408 फूट रुंद आणि 108 फूट उंचीच्या या रचनेनं प्रदर्शनासाठी अदमासे 9 लाख चौरस फुटांची जागा निर्माण केली होती. आश्चर्य म्हणजे एवढी भव्य आणि दिमाखदार रचना उभी करण्यासाठी अवघ्या 6-7 महिन्यांचा कालावधी लागला होता.
2: या क्रिस्टल पॅलेसकडे पाहून प्रभावित झालेल्यांमध्ये जॉन वॉटसनही होता. क्रिस्टल पॅलेसकडे पाहूनच त्याला तशा पद्धतीचं बांधकाम असलेलं हॉटेल मुंबईत काढण्याची कल्पना सुचली होती. पुढे 1875 साली त्याच पद्धतीचं वॉटसन हॉटेल त्याने मुंबईत उभारलं. त्याची कथा आपण या मालिकेत ऐकलीच आहे.
1: जॉन वॉटसनने सुरू केलेल्या हॉटेलमुळे इंग्लंडला काय फायदा झाला तर इंग्लंडच्या फाउंड्रीला धंदा मिळाला. तिकडच्या इंजिनियर्सना चांगली फी मिळाली. गवंडी मजूर यांना रोजगार मिळाला. हॉटेलच्या सजावटीचं उत्तमोत्तम साहित्य त्याने इंग्लंडहून मागवलं होतं, ते विक्री करणाऱ्यांनाही चांगले पैसे मिळाले. या प्रदर्शनामुळे इंग्लंडच्या उद्योगाला, व्यापाराला, रोजगाराला चालना कशी मिळाली त्याचं हे एक उदाहरण.
2: लंडन प्रदर्शनातून बोध घेऊन फ्रान्सने 1855 मध्ये पॅरिसला पॅरिस जागतिक प्रदर्शन भरवलं. 6 महिने चाललेल्या प्रदर्शनामध्ये एकूण 34 देशांनी भाग घेतला आणि जवळपास 50 लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यातून फ्रान्सला मोठा व्यापारी फायदा मिळाला होता. त्यानंतर युरोपातल्या इतर देशातही अशी प्रदर्शनं भरवली जाऊ लागली. आज जगभरात जी ट्रेड फेअर्स भरवली जातात त्यांचं मूळ लंडन आणि पॅरिसमधल्या या प्रदर्शनांमध्ये आहे.
1: ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली असलेल्या भारतानं 1855 च्या पॅरिस प्रदर्शनातही भाग घेतला होता. यावेळी मुंबई प्रांताचे गव्हर्नर असलेल्या जॉन एल्फिन्स्टन यांनी पॅरिस प्रदर्शनात प्रदर्शित केलेल्या वस्तूंच्या प्रती मुंबईत सुद्धा संग्रहित करण्याची सूचना केली होती. डॉक्टर जॉर्ज ब्युइस्ट यांना 1848 साली सुचलेली वस्तूसंग्रहालयाची कल्पना आता प्रत्यक्षात यायला सुरुवात होणार होती. ते उत्साहाने कामाला लागले. प्रत्यक्ष गव्हर्नरांचा पाठिंबा आहे म्हटल्यावर कुठेही अडचण येण्याची शक्यताच नव्हती.

0: प्रिन्स्टन यांनी 5 सप्टेंबर 1855 रोजी डॉक्टर इम्पे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत गव्हर्नमेंट सेंट्रल म्युझियम उभारण्यासाठी समिती नेमली. आपल्या सोयीसाठी आपण या समितीला वस्तू संग्रहालय समिती म्हणूया. या समितीमध्ये रेव्हरंड डॉक्टर फ्रेझर, डॉक्टर सिंक्लेअर आणि डब्ल्यू एफ हंटर असे आणखी 3 सदस्य होते. डॉक्टर ब्युविस्ट यांना वस्तू संग्रहालयाचे सचिव म्हणजेच क्युरेटर म्हणून नेमण्यात आले.
1: वस्तू संग्रहालय समितीने त्यांच्याकडे तोवर संग्रहित झालेल्या वस्तू मांडून ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची सरकारकडे मागणी केली. सरकारने मुंबईच्या टाकसाळीसमोर असलेल्या जुन्या सैनिक छावण्यांमधल्या काही खोल्या वस्तूसंग्रहालयासाठी दिल्या. इतकंच नव्हे तर पैशांवाचून वस्तूसंग्रहालय रखडू नये म्हणून सरकारने समितीच्या खात्यावर 6,000 रुपये जमा केले. शिवाय महिना 86 रुपयांचा भत्ताही चालू केला.
0: वस्तू संग्रहालयासाठी दिलेली जागा त्या दृष्टीने सुयोग्य बनवण्यासाठी लष्कराच्या इंजिनियरच्या ताब्यात देण्यात आली. स्टोर रूम आणि वस्तू संग्रहालयाचा दैनंदिन कारभार पाहणाऱ्या युरोपियन कारकुनाच्या निवासासाठी सरकारने छावणीच्या शेजारच्या आणखी काही खोल्या उपलब्ध करून दिल्या.
1: नोव्हेंबर 1855 मध्ये इमारतीची दुरुस्ती संपली. वस्तू संग्रहालयासाठी आवश्यक असणारे लाकडी पॅनेल्स, काचेच्या पेट्या, टेबल खुर्च्या इत्यादी फर्निचर तयार करण्याचं काम पुढचा महिनाभर चाललं. नवीन वर्ष उजाडलं. वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅरिसन इंजिनियरनं वस्तू संग्रहालयाची इमारत समितीच्या ताब्यात दिली. मुंबईकरांसाठी वस्तू संग्रहालय तयार होतंय ही बातमी एव्हाना सर्वत्र पसरली होती. मुंबईत सुरू होणारं हे नवीनच अप्रूप पाहण्यासाठी मुंबईकरही उतावीळ झाले होते. ते वस्तू संग्रहालयाच्या इमारतीबाहेर घिरट्या घालू लागले होते. परंतु वस्तू संग्रहालय समितीमध्ये काही मतभेद असल्यामुळे वस्तू संग्रहालय लोकांसाठी खुलं करण्यात विलंब होत होता.
0: लवकरच समितीच्या सदस्यांमध्ये एकमत झालं. वस्तू आणि त्यांची सविस्तर माहिती लिहिलेले तक्ते आणि चित्र क्रमवार मांडून ठेवण्यात आली. वस्तू संग्रहालय लोकांसाठी खुलं करण्यासाठी सज्ज झालं. एखादा मुहूर्त पाहून वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण होणार होतं. तसा मुहूर्त लवकरच चालून आला. भारताचे नवीन गव्हर्नर जनरल म्हणून कार्यभार स्वीकारण्यासाठी लॉर्ड कॅनिंग मुंबई मार्गे कलकत्त्याला जाणार होते. त्यावेळी ते काही दिवस मुंबईत थांबणार होते. त्यांच्या हस्ते मुंबईतल्या पहिल्या वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन करण्याचं ठरलं. हा उत्तम मुहूर्त होता.
1: फेब्रुवारी 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांच्या उपस्थितीत मुंबईचं गव्हर्नमेंट सेंट्रल म्युझियम लोकांसाठी खुलं करण्यात आलं. नेहमी पाहण्यात असलेल्या जिवंत पशुपक्ष्यांहून वेगळे पेंढा भरलेले विविध प्रकारचे प्राणी पक्षी, साप, काचेच्या लहानशा पेटीत पाण्यात पोहणारी कासव, नाना रंगाचे आणि आकारांचे मासे, काचेच्या बरण्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या धान्य बिया आणि त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाचे तक्ते, सुकवलेल्या वनस्पती, घर बांधणीसाठी विविध प्रांतात वापरलं जाणारं नाना प्रकारचं साहित्य, हस्तकलेच्या आणि शोभेच्या वस्तू, खेळणी, बाहुल्या इत्यादी आश्चर्यकारक चीजा मुंबईकर प्रथमच पाहत होते. वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेल्या चमत्कारिक वस्तूंची महती अगदी थोड्याच दिवसात मुंबईत कर्णोपकर्णी झाली. पहिल्याच आठवड्यात जवळपास 13,000 मुंबईकरांनी या वस्तू संग्रहालयाला भेट दिली. एवढी प्रचंड गर्दी होईल याचा अंदाज न आल्यामुळं व्यवस्थापन कोलमडून पडलं. काही काळ वस्तू संग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. झाल्या प्रकारामुळे उद्विग्न झालेल्या डॉक्टर ब्युइस्ट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
0: पुढे काही काळ संग्रहालय बंदच राहिलं. मुंबई सरकारने वस्तू संग्रहालयाच्या जादा व्यवस्थेसाठी जास्तीचे अनुदान मंजूर केलं. क्राऊड मॅनेजमेंटची चोख व्यवस्था करून 24 मार्च 1857 रोजी वस्तू संग्रहालय पुन्हा खुलं करण्यात आलं.
2: श्रोतेहो, आज आपण ऐकत होतो भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा दुसरा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत.

शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: 7:55 होतात मंडळी, आणि आता कार्यक्रमाची वेळ बघता बघता संपत सुद्धा आली. आजच्या कार्यक्रमात अनेक श्रोत्यांनी प्रत्यक्ष आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहभाग घेतला. फोनवरून आपल्याशी बोलले प्रांजल गुर्जर, अनुया देवळे, शंकर जाटे, मिलिंद टिपणीस, विजेंद्र घाटोळ आणि दीपा पालकर हे आपले श्रोते. आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जवळपास 106 श्रोत्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. आयुर्वेद बद्दलची कविता आणि आयुर्वेदाबद्दल सुद्धा भरपूर काही लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमातल्या अनेक दिनविशेषांच्याबद्दल त्यांची मतं मला इथे वाचायला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद तुमच्या सहभागाबद्दल. आणि आजच्या कार्यक्रमात मात्र आता इथेच थांबणार एका छानशा गाण्यासोबत. पण यानंतर जर मराठी कार्यक्रम तुम्हाला ऐकायचे असतील तर FM गोल्डवर आज ते तुम्ही ऐकू शकाल RJ आदितीसोबत. आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळामध्ये FM रेनबोवर तुमच्यासोबत असेल रश्मी महांबरे. तेव्हा मी मानसी आंबडेकर आता इथेच थांबते. आजच्या कार्यक्रमाच्या अजून डिटेल्ड प्रतिक्रिया तुम्ही जरूर कळवा. फेसबुक आणि ट्विटरचं माध्यमसुद्धा त्यासाठी उपलब्ध आहे. आणि अशा छान विचारांसोबत, वेगवेगळ्या माहितीसोबत तुमचा आजचा दिवस फार चांगला जावो, स्वास्थ्यपूर्ण जावो, आनंदात जावो, अशा माझ्याकडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा. कारण आज आहे विषुव दिन, म्हणजेच इक्विनॉक्स. आणि आजचा दिवस हा वर्षातला सर्वात स्पेशल किंवा सर्वात विशेष दिवस असतो. कारण दिवस जेवढा असतो तेवढीच रात्र असते, आणि हा आपण वर्षातनं एकदाच अनुभवू शकतो. त्यामुळे आजच्या विषुव दिनाच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मस्त जगा, स्वस्थ रहा, ऐकत रहा, 107.1 MHz, म्युझिकली युअर्स.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम। भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन। 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमधल्या वडोदरा इथं महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 12,600 अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल। यानंतर राष्ट्रपती मुर्मू प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वडोदऱ्यातील ग्लोबल स्पिरिच्युअल पॅलेसचं लोकार्पण करतील। या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती सृष्टीसाठी आध्यात्मिक जागृती प्रकल्पाचं उद्घाटन आणि विकसित भारतासाठी युवा उपक्रमाचं दूरस्थ पद्धतीनंही उद्घाटन करणार आहेत। चित्रपट हा विविध भाषा प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षामधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। गुजरातमधल्या एकतानगर इथं काल झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या। चित्रपट उद्योगाचा कणा असलेल्या पडद्यामागच्या तंत्रज्ञ आणि कामगारांना सन्मानानं वागवलं जाणं आवश्यक आहे असंही राष्ट्रपती म्हणाल्या। या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला। आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं। स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला। गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारतीय उद्योगांनी केवळ व्यवसायाचा आकार वाढवण्याऐवजी मजबूत सुशासित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे। नवी दिल्लीत काल झालेल्या ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या। भारताच्या विकासाचा पुढील टप्पा गुणवत्ता आधारित असला पाहिजे आणि यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला संशोधन आणि विकासामध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल। आपली महत्वाकांक्षा केवळ मेड इन इंडियापुरती मर्यादित नसावी तर इमॅजिन्ड इन इंडिया असावी, जिथं उत्पादनं केवळ तयार केली जात नाहीत तर त्यांची संकल्पना, रचना आणि तांत्रिक विकासही इथंच केला जातो आणि त्यानंतर ती जागतिक बाजारपेठेत पोहोचवली जातात असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं। उद्योगांना सरकार आणि नियामकांसोबत संवाद कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। देशातल्या मोठ्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं एकाच ठिकाणी सर्व संबंधित वाणिज्य आणि उद्योग कार्यालयं तयार केली जात असून यामुळे व्यावसायिकांना मोठा फायदा होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। काल नवी दिल्लीत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते। यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित होते। आज 11वा जागतिक आयुर्वेद दिन साजरा होत आहे। यानिमित्त देशभर विविध ठिकाणी आणि जगातील अनेक देशांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था, आयुर्वेद औषध निर्मिती संस्था सहभागी होत आहेत। केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यावेळच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे। आयुर्वेद दिन हा व्यापक समाज कल्याण साधण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण असून त्यामुळे ज्ञानाची

0: देवाणघेवाण, नवं संशोधन तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमात आयुष सेवा क्षेत्रावरील पहिला अहवाल देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांचा समुदाय यांच्यातील आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी एस जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भारत आणि कॅरिबियन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांमधील व्यापार आता वार्षिक 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या 10 वर्षात भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयाला आली आहे. विस्तारित होणारी बाजारपेठ, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, विस्तारित तंत्रज्ञान क्षमता, झपाट्यानं वाढणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ या भारताच्या मोठ्या क्षमता असून त्याचा जागतिक व्यापार वाढीसाठी उपयोग होणार आहे असंही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं यावर्षी मार्चमध्ये सुरू केलेल्या सर्वसमावेशक व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी प्रगतीपथावर असून त्या डिसेंबरच्या मध्यावर होणाऱ्या G20 शिखर परिषदेपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काल न्यूयॉर्क इथं सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. G20 शिखर परिषद 14 आणि 15 डिसेंबर रोजी मियामी इथं होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुमारास कॅनडाचा दौरा करतील, मात्र अद्याप त्याबाबतची निश्चित तारीख झालेली नाही असंही कार्निन यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या उपक्रमांतर्गत जगभरातील 100 शेतकरी महिलांना गौरवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातल्या केवळ 2 महिला शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यामध्ये दक्षिण मिझोराममधील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. ऐकूयात याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या या सन्मानासाठी 131 देशांमधून 600 अधिक महिलांचं नामांकन झालं होतं. त्यापैकी निवड झालेल्या 100 महिलांमध्ये झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. मारी ई या नावानं लोकप्रिय असलेल्या लाल रिथांगी लॉंगटलाई जिल्ह्यातल्या दुर्गम अशा सांगाव गावच्या रहिवासी आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीतील त्यांची निष्ठा आणि कृषी आणि ग्रामीण विकासातील त्यांचं सातत्यपूर्ण योगदान यासाठी त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या 12 ते 16 तारखेदरम्यान अन्न आणि कृषी संघटनेच्या इटलीतल्या रोम इथं होणाऱ्या वर्ल्ड फूड फोरममध्ये एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हॉर्टी फेअर मिझोराम 2026 त्यांना लॉंगटलाईच्या सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणूनही सन्मानित करण्यात आलं होतं. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लाल रिथांगी यांनी आनंद व्यक्त केला. या पुरस्काराचं श्रेय राज्याच्या फलोत्पादन विभागाला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान महिलांच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये आज 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हवामान. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच कर्नाटक, केरळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार

0: 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोते हो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: जी आप सुन रहे हैं आपका मनपसंद चैनल FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज पर और कार्यक्रम चल रहा है मस्त मुंबई. आज फिल्म हाथी मेरे साथी और मेरे जीवन साथी जैसे सुपरहिट फिल्मों के नायिका तनुजा जी का हैप्पी हैप्पी बर्थडे है. राजेश खन्ना, जितेंद्र और धर्मेंद्र जैसे सितारों के साथ उनकी जोड़ी खूब जमी. 23 सितंबर 1943 को मुंबई में उनका जन्म हुआ था. उनकी माँ का नाम शोभना समर्थ, जो अपने समय की मशहूर अभिनेत्री थी. उनकी बड़ी बहन नूतन भी फिल्मों में बहुत ही सफल अभिनेत्री रही है. तनुजा जी आज भी अभिनय जगत में सक्रिय है. उनके जन्मदिन पर हम उन्हें ढेर सारी शुभकामनाएं देते हैं.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चालली आहे खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झाली आहे. सो हरिया.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्यात पावसाअभावी परिस्थिती गंभीर झाली असून शेतकऱ्यांना सरसगट मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते आज बोलत होते. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात केवळ 50% पाऊस झाला असून पिकं पूर्णपणे करपलेली आहेत. पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. दरम्यान मुख्यमंत्री आज धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. कागदोपत्री आणि नातेसंबंधांवर आधारित प्रक्रिया सोडून कर प्रशासन डेटा आधारित आणि डिजिटल प्रणालींकडे वळत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत ब्रिक्स कर प्रमुखांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या. तंत्रज्ञान, प्रशासन आणि लोक ही या वर्षीच्या ब्रिक्स कर सत्रातून उदयास आलेली 3 व्यापक क्षेत्र असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. 11वा जागतिक आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना आहे. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी यानिमित्त देशातल्या नागरिक आयुर्वेदिक चिकित्सक आणि वैद्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्राचीन वैद्यकीय उपचार पद्धतीचा स्वीकार करून निरोगी, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात केलं. आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना मंत्री जाधव यांनी निरोगी आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेद सर्वंकष दृष्टिकोन देतो असं नमूद केलं. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 6 महत्वपूर्ण अहवाल, मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल उपक्रमांचं लोकार्पण करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज 8 वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2018 या योजनेचा शुभारंभ केला होता. ही जगातली सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना बनली आहे. प्रत्येक भारतीयाला उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळावी या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आज 6 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांचा वार्षिक आरोग्य विमा लाभ मिळत आहे. आतापर्यंत 4 कोटी 54 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली. भारोत्तोलनात मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावलं. सॉफ्ट टेनिसमध्ये भारताच्या जय मीणाने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलं. आज झालेल्या उपांत्य फेरीत जयला जपानच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्पर्धेत माहेश्वरी सिंह, परिनाज धालीवाल आणि राईजा धिल्लो यांच्या संघाने आणि पुरुषांच्या अनंतजीत भवतेज आणि मेराज यांच्या संघानं कांस्य पदक जिंकलं. कबड्डीमध्ये भारतीय महिला संघानं दुसऱ्या फेरीत इराणचा 37-23 असा पराभव केला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानसोबत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातले सुमारे 30% मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

या मोहिमेत राज्यातल्या 2,06,88,487 मतदारांची नावं वगळली असून सुमारे 1,22,24,000 मतदारांना नोंदीतल्या विसंगतीबाबत नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे नवीन यादीत गैरहजर किंवा सापडले नाहीत अशी नोंद झालेल्या मतदारांना स्वयं नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आणखी काही प्रकारची कागदपत्रे ग्राह्य धरली जावी, तसंच बीएलओंचं काम करणाऱ्या शिक्षकांवर ताण येऊ नये याकरता सहाय्यक नेमावे अशा मागण्या प्रदेश काँग्रेसनं राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहून केले आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खिद्रापूर शाखेत शिपाई अभयसिंह राजपूत याने तब्बल 40 लाखांचा अपहार केल्याचं निदर्शनास आलं. राजपूत याने लिपिक कॅशियर आणि शाखा मॅनेजरच्या युजर कोडचा वापर करून सुमारे 10 लाख ग्राहकांच्या ठेवींवर डल्ला मारून स्वतःच्या पत्नीच्या खात्यावर ठेवीच्या रकमा जमा करून उचल केली. चौकशी केली असता 2021 पासून त्याने असे व्यवहार केल्याचं स्पष्ट झालं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजून

0: म्युझिकली युअर्स.
1: नमस्कार मंडळी, आपण एकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू होतोय चला दोस्त हो बोलू काही. मंडळी, मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमात असणार आहेत काही ताज्या घडामोडी आणि त्याचबरोबर दिनविशेष.

आपण ऐकता 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. आणि कसे आहात आपण सगळी? स्वस्थ आणि मस्त ना? खुश राहा, आनंदी राहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही.

काही ताज्या घडामोडी आणि असतील दिनविशेष आणि तुम्ही या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हायचं आहे. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत 45151 आणि 45151 33. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. कार्यक्रम सुरू आहे, चला दोस्त हो बोलू काही. आणि मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. सगळीकडे उत्साहात गणेशोत्सव चालू आहे आणि या गणेशोत्सवाच्या देखील आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा.

मंडे आज आहे जागतिक आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन. संयुक्त राष्ट्रसभेने हा दिवस म्हणजे आजचा दिवस सांकेतिक भाषा दिन म्हणून घोषित केलेला आहे. 2018 पासून हा दिवस साजरा केला जातो. सांकेतिक भाषा ही देखील एक परिपूर्ण अशी भाषा आहे. ती एक नैसर्गिक भाषा आहे. जेव्हा आपल्याकडे शब्द नव्हते, लिपी नव्हती, तेव्हा आपण याच भाषेचा वापर करत होतो. आणि मग आता मात्र कर्णबधीर किंवा मुकबधीर व्यक्तींना या भाषेतून अनेक गोष्टी एकमेकांपर्यंत पोहोचवता येतात. या सगळ्या भाषिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा आदर राखणं, त्यांना सामान्य जीवनात सामावून घेणं आणि समाजात जाणीव निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य असा उद्देश आहे.

नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: आणि म्हणजे आज अजून एक विशेष असा दिनविशेष आहे, तो म्हणजे 23 सप्टेंबर हा दिवस भारत सरकारतर्फे राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून देखील घोषित करण्यात आला आहे। आणि यंदाच्या 11व्या आयुर्वेद दिनाची संकल्पना आहे निरोगी उद्यासाठी आयुर्वेद। प्राचीन भारतीय आयुर्वेद ज्ञान निरोगी जीवन

शैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी देशभर ठिकठिकाणी विविध शिबिरं घेतली जातात, मार्गदर्शन केलं जातं, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचंही आयोजन केलं जातं, जेणेकरून आजारी पडल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा निरोगी जीवनशैली आपण कशी आचरणात आणू शकतो आणि त्याप्रमाणे आजारी न पडता निरोगी कसं राहू शकतो हे बघणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात आपण राहतो आणि निसर्गातूनच आपण बरे होऊ शकतो हा संदेशसुद्धा आपल्याला याच माध्यमातून मिळतो आणि म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं ही सुद्धा आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: पाच वाजून 55 मिनिटं होत आहेत। अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत। विठ्ठल मसलेकर, किशोर पेडणेकर मालवणच्या गजालीच्या आठवणी आपल्याबरोबर जागा करतायत। रजनीकांत पाटील वाडवणहून आपल्याला संदेश पाठवतायत। तर अशोक पाटील वरळीहून, चंद्रशेखर मुळेकर, संध्या गावकर यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे। अरुण वरळीहून, शुभलक्ष्मी मस्तकार, चंद्रशेखर भाटवडेकर आपल्याला शुभेच्छा पाठवत आहेत। श्रेय, मिलेश आणि गजानन राऊत वाढवणहून आपल्याला संदेश पाठवत आहेत। प्रणव शिंदे, सुरेश पुट्टजवार यवतमाळहून, मंगेश म्हात्रे शिवाजी पार्कहून, तर धाराशिवहून प्रमोद राऊत आणि डोंबिवलीहून रामदास तांबे यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे। वसुमती ठोसर शास्त्री हॉलहून, त्याचप्रमाणे दीपा पालकर, यशवंत आडमुठे धाराशिवहून आपल्याला संदेश पाठवत आहेत। निशा लोहार गोवंडीहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत। आपल्या सगळ्यांच्या सहभागाने कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात। ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढील कार्यक्रमात सप्तरंगी 7 मध्ये एक छानशी कथा घेऊन। तेव्हा कुठेही असा काही करा, ऐकत रहा FM रेनबो प्रसारण सेवा। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि गणेशोत्सव मस्त मजेत सुरू आहे आणि तो छान प्रकारे चालू राहावा यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायलाच हवेत। पर्यावरणपूरक असावा, आवाजाचा त्रास इतरांना होऊ नये याची काळजी आणि दक्षता नक्की घ्यायला हवी।

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही.

0: आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचा आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारातील पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावांची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश तात्काळ देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूर विमानतळावर बातमीदारांना सांगितलं.
1: सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. उपाययोजनांची सुरुवात देखील केलेली आहे आणि निश्चितपणे शासन अशा गंभीर काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांना मदत तर आम्ही करणारच आहोत, सोबत आमची कर्जमाफी देखील चाललेली आहे, तेही आम्ही कुठेही बंद करणार नाही आहे. जो काही त्याच्याकरता अतिरिक्त निधी लागतो आहे त्याचेही साधन आम्ही गोळा करतो आहोत, त्यामुळे कुठे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या सगळ्या गोष्टी या योग्य पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे.
0: शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील जाऊ इथलं दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. राज्य सरकारनं अद्याप दुष्काळग्रस्त तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. मात्र समाजमाध्यमांवर प्रसारित होणारी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी बनावट आहे, शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत शासकीय माहितीशिवाय कोणत्याही यादीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मी तिला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. आयुर्वेद जीवनशैली संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. नागपुरात ते आज 11व्या आयुर्वेद दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडियाबद्दल.
2: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल

0: देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊन आयोग निर्णय घेतो, असं आयोगानं प्रसिद्धी केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यम मध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीने घेतले गेल्याचा खुलासाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 4थ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. नेमबाजीत मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टिन बेनेडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आज दुपारी अंतिम फेरी होणार आहे. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होणार आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वुशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशिबिना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारातलं भारताचं पदक आधीच निश्चित झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणाज, रायजा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोग एकमतानं घेतले असल्याचं निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5. 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स.
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो प्रसारण सेवा. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आजच्या दुपारच्या आणि संध्याकाळच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा.

0: मंगलमूर्ती मोरया. आणि गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करत असताना अनेक गोष्टींचं भान तर आपण ठेवतोच, पण 64 कलांचा अधिपती असलेला हा बाप्पा अनेक गोष्टीसुद्धा आपल्याला शिकवून जातो किंवा अनेक मार्ग दाखवून जातो. कित्येकांना या उत्सवातून रोजगार मिळतो, कित्येकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते, आणि कित्येक जण या बाप्पाच्या विश्वासाखातीर अनेक गोष्टी पारसुद्धा करून जातात. आपणही नक्कीच अशा कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने बाप्पाशी जोडलेला असाल तर ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता की बाप्पाचं आणि तुमचं नातं कसं आहे. अर्थात हे एका शब्दातलंच उत्तर असेल. काही संदेश आपल्यासाठी आणि त्यानंतर सुरू होते आपला कार्यक्रम सप्तरंगी साथ.
1: प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण.
2: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा. तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चाललीय खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झालीय. सो हरी अप.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: तीन वाजून 22 मिनिटं होतात मंडळी, आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज मी मगाशी म्हटलं तसं एक छानशी कथा आहे तुमच्यासाठी। कथा फार वर्षापूर्वींची आहे, आणि एक राजा होता, आणि तो राजा खरं तर शूरवीर होता। आणि शूरवीर राजा म्हटलं की अर्थातच त्याचं जे काही तब्येत असेल ती सुद्धा तशीच दणकट असेल, नाही का। पण या राजाला मात्र काही ना काहीतरी आजार होत होता, आणि त्यामुळे तो सतत आजारी पडायचा। त्याच्या अंगात त्याच्यामुळे प्रचंड थकवा आला होता, त्याला कसलाही उत्साह राहत नव्हता, भूक लागत नव्हती, त्याचं मन कशात रमत नव्हतं। आणि आता राजाच आजारी पडला म्हटल्यावर काय करायचं? मग काय, त्याच्यासाठी देश विदेशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून वैद्य बोलावले गेले, आणि हे वैद्य त्याच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून आले होते, पण त्या कशाचाच त्याला उपयोग होईना। प्रत्येकजण येऊन आपल्या आपल्या परीने राजाला हे औषध दे ते औषध दे, अर्थात तो काळही तसाच होता, आणि त्यामुळे झाडपाल्याचं औषध तिथे अधिक उपयोगी ठरायचं। मी नेहमी कथा सांगते तेव्हा तुम्हाला म्हणते की या कथेला आपण नाव काय देऊ शकतो हे तुम्ही माझ्यापर्यंत कळवायचं आहेत। आपले फोन नंबर तुम्हाला माहिती आहेत 8657661071, आणि हा व्हॉट्सअप क्रमांक आहे, आणि 45151342 45151343 हे आहेत आपले फोन नंबर। तर अशा प्रकारे हा राजा सतत आजारी पडतो आहे, आणि आता काय करायचं अशी चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे की सतत जर असा राजा आजारी पडत राहिला तर कसं काय होणार बुवा, कारण मग राज्यातले अनेक निर्णय असतात, परकीय शत्रूंना कळलं तर अनेक गोष्टी घडू शकतात। त्यामुळे मग राजाच्या प्रकृतीची गोष्ट इतरांनाही सांगितली जात नाही, पण अनेक वेगवेगळ्या वैद्यांना बोलावलं जातं, कोणी महागडी औषधं देतं, कोणी दुर्मिळ अशा जडीबुटींचा काढा राजाला देतो, पण राजाच्या प्रकृतीत मात्र काहीच सुधारणा होताना दिसत नाही। काय झालं असेल या राजाला, सांगणार आहे। ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ, आणि मी आहे रश्मी महांब्रे आपल्याबरोबर।

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: आणि रसिका हो, मी आहे रश्मी महावरे आणि तुम्ही ऐकताय सप्तरंगी 7 मध्ये एक अशी कहाणी ज्याचं नाव तुम्ही मला कळवणार आहात. अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत आणि आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. श्रीपाद जोशी आपल्याला नाशिकहून संदेश पाठवत आहेत, तर त्याचप्रमाणे पद्मा कुलकर्णी, दीपा पालकर, रजनीकांत पाटील, प्रकाश कुलकर्णी, विजेंद्र घाटोळ अकोल्याहून आपल्या संपर्कात आहेत, आत्माराम खराडे यांनी देखील आपल्या कार्यक्रमात संदेश पाठवला आहे, दिलीप टिपणीस, निशा लोहार या मात्र कळवत आहेत की चाळीचा गणपती हाच आमचा गणपती असं असायचं, तर मिली टिपणीसांना बाप्पा म्हणजे विश्वास आणि आधार असं वाटतंय. तुम्ही कळवू शकता तुमचं बाप्पाबरोबरचं नातं, पण मी मात्र तुम्हाला सांगते एक अशी कथा ज्याच्यात राजा आहे आणि तो सतत आजारी पडतो आहे आणि त्याला कुठलंच औषध लागू पडत नाही आहे. पण मग एक दिवस काय होतं की इतका आपल्यालाही माहिती आहे की खूप औषधं केली की कंटाळा येतो, तर काहीच नको असं वाटतं. पण मग शेजारच्या गावातून एक वयोवृद्ध पण साधेच असे एक आयुर्वेदातले वैद्य त्या राजवाड्यात येतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फॅमिली डॉक्टर आपल्यासाठी किती महत्त्वाचा असतो, कारण आपल्या सगळ्या घराची
2: एशियन गेम्स 2026 आयची नगोया.
3: Hello and a very warm welcome to the live updates of the ongoing Asian Games 2026. हम लेकर आ रहे हैं आपके लिए इस वक्त 3:30 बजे के कुछ खास अपडेट्स फ्रॉम द वर्ल्ड ऑफ एशियन गेम्स. सबसे पहली बड़ी खबर आती है वुशु से, जहां पर रोशिबिना देवी ने 60 किलोग्राम की कैटेगरी में फाइनल्स में अपनी जगह दर्ज कर ली है. जी हाँ, नायरम रोशिबिना देवी सिक्योर्ड हर प्लेस इन द वुमेन 60 किलोग्राम फाइनल आफ्टर बीटिंग इंडोनेशियाज ताइनिया 2-0 in the semi-final. The Indian Wushu star will now compete for the gold medal in tomorrow's final, जो कि होने वाला है 23 सितंबर को. आपको ये भी बता दें कि इस विक्ट्री के बाद यानी सेमीफाइनल से फाइनल में प्रवेश करने के बाद भारत को एक और मेडल इस समय कंफर्म हो ही चुका है. अब वो कौन सा होने वाला है, वो सिल्वर होगा या गोल्ड होगा, ये तो 23 सितंबर को ही हमें पता चलने वाला है यानी कल. लेकिन दिस इज अनदर वेरी गुड न्यूज कमिंग आवर वे राइट नाउ, राइट?
4: जी बिल्कुल, अच्छी खबर के बाद उम्मीद थी मीराबाई चानू के बाद ज्ञानेश्वरी देवी भी कमाल करेंगे, लेकिन वो कुछ खास नहीं कर पाएंगे. ज्ञानेश्वरी देवी ने 195

अशा प्रकारे आजारी पडल्यानंतर राजा, आता मात्र ते जे वैद्यभाऊ असतात शेजारच्या गावातले, ते हुशार असतात पण साधे असतात, आणि त्यांच्याकडे तो जातो. आणि तिथे पोचल्यानंतर वैद्यभाऊ त्याला सांगतात की मी जे काही तुम्हाला सांगेन त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील. आता बरं व्हायचं आहे म्हटल्यावर राजा काय म्हणतो, हो बाबा सांगा, तुम्ही जे सांगाल ते सगळं मी करायला तयार आहे. मग वैद्यभाऊ त्याला सांगतात की उद्या पहाटे 4 वाजता उठायचं, आणि त्याच्यानंतर मी जे सांगेन जशा प्रकारे सांगेन तशा प्रकारे दिनचर्या ठेवायची, जी काही औषधं देईन ती वेळेवर घ्यायची, जो काही आहार असेल तो सांगितल्याप्रमाणे घ्यायचा, आणि तुम्ही एकट्यांनीच इथे राहायचं. कारण राजा म्हटलं की त्याच्याबरोबर त्याचा लवाजमा आला, पण तसं सगळं नाही चालणार, दिमतीला कुणीतरी आहे किंवा हे माझं काम करतोय ते माझं

काम करतो असं काहीच चालणार नाही. आता ही अट थोडीशी कठीण होती, कारण अशा प्रकारचं जीवन तो राजा कधीच जगला नव्हता. कुठलंही काम आपणहून करायचं ही सवयच त्याला नव्हती, त्यामुळे कुठलंही काम असलं की कुणाला तरी ते आज्ञा सोडायची अशीच सवय त्याला होती. पण आता काय करणार, आता तर आपण वैद्यबुवा सांगतात हेच ऐकायला हवं होतं, त्यामुळे वैद्यबुवा सांगतात त्याप्रमाणे त्याला करणं भाग पडलं. त्याच्याबरोबर आलेल्या सगळ्या लवाजमा, ज्या काही त्याच्या सुखसोयीच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या परत पाठवून दिल्या गेल्या, आणि जसं वैद्यबुवा सांगतात तसं त्याला राहायला लागलं. कधी कधी आपण उगीचच सांगतो मी आजारी पडलो आहे, पण खरंच अशा प्रकारे केव्हा त्रास होतो तेव्हा मात्र ती मजा नसते. पण ह्या गीतात मात्र ह्या छोट्या मुलाला वाटतंय की आपण आजारी पडलो तर मजा आहे.

पण मात्र आता राजाला अशा सगळ्या गोष्टी मिळणार नव्हत्या. जे काही सांगितलेले नियम आणि अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागणार होत्या. आणि वैद्यभुवांनी त्यांना एक वेळापत्रक बनवून दिलं होतं की सकाळी उठायचं, उठल्यानंतर आपली दिनचर्या सुरू करायची आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेला तो व्यायाम करायचा, त्यानंतर बाहेर असलेल्या शेतात काम करायचं. अख्खं शेत त्यांना नांगरायला सांगितलं होतं, जसं जमेल तसं सुरुवात करायची, थकायला झालं की आराम करायचा, पुन्हा काम करायचं, अशा प्रकारचं दिवसभराचं सगळं एक वेळापत्रक ठरलेलं होतं. त्यानंतर तिथे तयार होणारा जो काही सात्विक आहार होता तो त्यांना दिला जायचा. अशा प्रकारे पहिले 2-3 दिवस राजाला खूप त्रास झाला, कारण अशा सगळ्या अंगमेहनतीची त्याला कित्येक वर्षात सवय नव्हती. कित्येक वर्ष एक ठराविकच प्रकारचं उठणं, बसणं, राहणं. जरी राजा असला तरी प्रत्येक राज्यावर काही आक्रमण होत नव्हतं. काही राजा नुसते सुखात होते आणि ऐश आरामात राहत होते, आणि अशातलाच हा राजा होता. त्यालासुद्धा तशाच सगळ्या गोष्टींची सवय लागली होती, त्यामुळे आता मात्र त्याला थोडे दिवस, पहिले 3-4 दिवस खूप अंग दुखत होतं. त्याचा जो रोजचा पलंग होता, रोजचं जे काही मऊ बसायला उठायला गोष्टी होत्या त्या इथे काहीच नव्हत्या. ज्या प्रकारचं त्याला बिछाना पुरवला जायचा तिथे त्याला झोपावं लागत होतं. पहिले 2-3 दिवस वेगळ्या प्रकारची हालचाल केल्यामुळे त्याचं शरीर दुखायला लागलं, त्रास व्हायला लागला, त्याला आपली सगळी सुखं आठवायला लागली. एक क्षण त्याला असंही वाटलं की आपण आता इथून निघून जावं, पण वचन दिलं होतं किंवा ठरवलं होतं की आपण बरं व्हायचं आहे तेव्हा सांगतो ते करायला हवं. हळूहळू 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. आता राजाला त्या अंगमेहनतीची, त्या हालचालीची, त्याच्या स्नायूंना, अंगाला सवय झाली, त्याच्या जिभेला, त्या सात्विक आहाराची सवय झाली. आणि मग त्याचं जे रोजचं रुटीन होतं ते कुठेतरी मागे पडायला लागलं. कसं असतं ना, आपल्याला कुठल्याही गोष्टीची सवय होते आणि मग तेच आपलं आयुष्य आहे असं आपल्याला वाटायला लागतं. खरं आयुष्य तसं नसतं. खरं काय असतं, आपण जे काही ठरवू किंवा आपण जसं काही वागू तसं आपलं आयुष्य घडत असतं. त्यामुळे कशा प्रकारे आपण आपलं आयुष्य जगायचं हे आपण ठरवायला हवं. सुखदा मात्रे गिरगावहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. आपल्या मनाला मजबूत करावं असं त्या सांगतायत. तर निलांबरी कुलकर्णी बाप्पा म्हणजे मार्गदर्शक असं आपल्याला कळवतायत. श्रीपाद जोशी आपल्या संपर्कात आहेत. सुनील आणि स्वप्नाली जोशी निवळी फाटा इथून गणपती बाप्पा मोरिया असा संदेश पाठवतायत. तर तुम्हाला मी सांगितलं की या कथेला आपण काय नाव देऊ शकतो ते नक्की तुम्ही कळवा. 8657661 हा आहे व्हॉट्सअप क्रमांक. 4515-4132 आणि 4515-4133 हे आहेत आपले फोन नंबर. अशा प्रकारे राजाचा महाल कुठेतरी लांब राहतो आणि राजा आता वैद्यभुवांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतो.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: तर मंडळी, अशा प्रकारे राजा तिथे 2 महिने राहतो आणि सांगितलेली सगळी कामं आणि आहार सांगितल्याप्रमाणे पार पाडतो। त्याचा परिणाम असा होतो की अनेक वर्ष त्याच्या शरीराची व्हायला हवी होती ती हालचाल झालेली नसते, त्यामुळे त्याची पचनशक्ती कमी झालेली असते। तोच तो आहार खाऊन त्याला त्रास होत असतो, त्यामुळे आहारात बदल होणंही आवश्यक असतं आणि वातावरण ते सुद्धा बदलणं आवश्यक असतं। कित्येकदा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे सगळी सुखं आहेत तरी आपल्याला का त्रास होतो आहे, तर सतत त्याच त्याच वातावरणात त्याच त्याच परिस्थितीत त्याच त्याच आहारात आपण राहिलो की त्याचाही आपल्याला त्रास होत राहतो आणि म्हणून या सगळ्यातून बाहेर पडणं आवश्यक असतं। खरं बघायला गेलं तर राजाला काहीच झालेलं नसतं, आपण म्हणतो तसं मानसिक दृष्ट्या तो कुठेतरी आजारी झालेला असतो आणि हे त्या वैद्यांनी योग्य प्रकारे ओळखलेलं असतं, म्हणून त्यांचं जे औषध असतं ते त्याला लागू पडतं। त्यामुळे आपण नक्कीच असं म्हणू शकतो की या कथेला खऱ्या वैद्याचा शोध किंवा खऱ्या औषधाचा शोध असं नाव आपण नक्कीच देऊ शकतो। श्रीपाद जोशी कष्टाची भाकरी असं कळवतायत, तर विना कष्ट सर्व व्यर्थ असं महेंद्र कुलुंगे पुण्याहून कळवतायत, शुभलक्ष्मी मस्तकार कोष्ट आवडल्याचं कळवतायत, रजनीकांत पाटील गणेश पाटील वाढवणहून आपल्या संपर्कात आहेत, प्रिया फाटक कार्यक्रम आवडल्याचं कळवतायत, तर दीपा पाळकर आपल्याला कळवतायत की राहाल व्यस्त तर व्हाल तंदुरुस्त। तेव्हा आपणही सगळे असेच व्यस्त राहा। आणि आजाराला दूर ठेवा। आजचा जो आपला आयुर्वेद दिवस आहे त्याच्या अनुषंगाने ही कथा सांगावीशी वाटली, कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा। आपल्या सगळ्यांच्या सहभागाने कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात। 3:56 होत आहेत, हे गीत आहे आपल्याबरोबर आणि त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम इथेच संपेल। पुन्हा भेटूया लगेचच पुढच्या कार्यक्रमात।

0: 3:58 होत आहेत म्हणजे ही वेळ आहे ठळक बातम्यांची. तेव्हा काही ठळक बातम्या आपल्यासाठी. राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासाठी मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूर विमानतळावर बातमीदारांना सांगितलं. भारत निवडणूक आयोगात अंतिम निर्णय घेताना सर्व आक्षेप विचारात घेऊनच निर्णय घेतला जात असल्याचं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. आयुष्यमान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येकाला दर्जेदार परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षापूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 299 अंकांची वाढ झाली आणि तो 74,828 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही 117 अंकांची वाढ नोंदवत दिवसअखेर तो 23,447 अंकांवर बंद झाला. याचबरोबर ठळक बातम्या संपल्या.
1: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलेडीज म्युझिकसाठी ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो।

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: चार वाजून 11 मिनिटं होत आहेत मंडळी, आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झाला आहे सांजेच्या पारी.
4: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद. मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
3: सांजेच्या पारी कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईतल्या एका अशा भागाबद्दल जो नेहमीच गजबजलेला असतो, जिथे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो, आणि त्या भागात व्यापार चालतो तो कपड्यांचा. कोणतं ठिकाण असेल बरं हे बघा, तुम्हाला गेस करता येतं आहे का? मुंबईतलं असं ठिकाण जे सतत गजबजलेलं असतं, मध्यवर्ती ठिकाण आहे, आणि तिथे व्यापार चालतो तो कपड्यांचा. अशा एका भागाबद्दल आज आपण जाणणार आहोत सांजेच्या पारी या कार्यक्रमात. कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मी आहे रश्मी महाबरे आपल्याबरोबर. आपण आहात FM रेनबो बरोबर. 8657 6 6 1 0 7 1 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 45 15 41 33 हे आहेत आपले फोन नंबर.
5: आदम मुंबई ग नगरी बाडी बाता, जशी रावणाची दुसरी लंका ग, वाजतो ग डंका हा डंक चहुमुलखी, राहण्याला गुलाब.

नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर.

फोन नंबर आणि व्हॉट्सअप क्रमांक आपल्याला माहिती आहेत. आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना. खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. तेव्हा अशा प्रकारे मस्त अशा कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला आहात आणि कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. त्याचप्रमाणे मी सांगितलं आहे त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवणार आहात. अजून एक थोडीशी हिंट तुम्हाला देऊ शकते मी की या ठिकाणी अर्थातच आपल्याला पोहोचायचं असेल तर आपण मुंबई आहे म्हटल्यावर लोकलचा मार्ग आपल्यासाठी असतो. रस्त्याने आपण जाऊ शकतो, बस म्हणा, टॅक्सी म्हणा, किंवा आपल्या स्वतःच्या गाडीनीसुद्धा जाऊ शकतो. अर्थात तुम्हाला काय आणि किती खरेदी करायची आहे, सामान किती उचलायचं आहे, यावर तुम्ही कसे जाणार हे सुद्धा ठरू शकतं. किंवा मग जाताना तुम्ही ट्रेन किंवा बसने जाऊ शकता आणि येताना भरपूर सामान घेतलं असेल तर मात्र तुम्ही पुन्हा टॅक्सी किंवा आपल्या गाडीनी, गाडी बोलवून येऊ शकता.

अनेक श्रोत्यांनी आपल्याला उत्तरं पाठवली आहेत. गणेश पाटील वाढवण, रजनीकांत पाटील, प्रिया फाटक बेळगावहून, प्रकाश कुलकर्णी यांचाही आपल्याला फोन होता, पंकज मोहोड, दीपा पालकर यांचं उत्तर चुकलं आहे पण जयेश भास्कर यांनी एकदम बरोबर उत्तर दिलं आहे. नीलांबरी कुलकर्णी आणि प्रज्ञा वनारसे यांनी मात्र यांचं मात्र अर्ध उत्तर बरोबर आहे, तर शिल्पा तोडकर यांचंही उत्तर चुकलेलं आहे. मी तुम्हाला सांगते की आपण कुठल्या एरियात जातो आहोत, अर्थात तुम्ही मला सांगायचं आहे की त्या एरियाचं नाव काय. अजून थोडीशी हिंट दे तुम्हाला की या ठिकाणी खूप छान अशा साड्या, ड्रेस मटेरियल आणि वेगवेगळ्या कपड्यांची आपल्याला हवी तेवढी खरेदी करता येते. अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध असं हे मार्केट प्लेस आहे. इथे आपल्याला घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही प्रकारे सुद्धा खरेदी करता येते आणि हे मार्केट सकाळी 10:30 ते रात्री 9 चालू असतं. बघा आता तरी तुमच्या लक्षात येत आहे का की कुठल्या भागात आपण जातो आहे आणि कसलं काय मार्केटचं नाव आहे हे.

0: 4:28 होत आहेत मंडळी, आपण ऐकत आहात 107 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी या कार्यक्रमात आपण चाललो आहोत खरेदीला. आणि या खरेदीत आपण कुठल्या ठिकाणी चाललो आहोत हे मात्र तुम्ही मला सांगताय. तुम्हाला बापरे उघडं असतं. आणि त्यानंतर मी तुम्हाला हेही सांगितलं की इथे काय काय मिळतं ते. अजून एक हिंट देते तुम्हाला की म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कोणत्या एरियातलं मार्केट आहे. की दर सोम म्हणजे दर आठवड्याला सोमवारी हे मार्केट बंद असतं. त्यामुळे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी आपण इथे नक्की जाऊ शकता, भरपूर खरेदी करू शकता, आपल्याबरोबर सगळ्यांना घेऊन जाऊ शकता. अर्थात खरेदी करायची म्हणजे खरेदीची आवड असायला हवी. किटकिट कंटाळा काय हे इतक्यांदा बघायचं, इतक्या साड्या उघडायच्या असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ते थोडंसं त्रासदायक असू शकतं. त्यामुळे ज्यांना अशा प्रकारे सुंदर सुंदर गोष्टी घ्यायच्या असतील, ड्रेस मटेरियल किंवा मुख्य करून भारतीय कपड्यांची खरेदी करायची असेल, ऑफिस वेअर असेल, तरीसुद्धा तुम्ही जाऊ शकता. इथल्या किमती बाजारभावापेक्षा खूप कमी आहेत. म्हणजे बघाल आपण तर आपल्याला खरंच असं वाटेल की इथे खरंच, आणि आपला जर खूप जगे कपडे परत परत वापरून झाले असतील, नवीन घ्यायचे असतील, वॉर्ड्रोप नवीन करायचा असेल, अनेक जण ऑफिसला जातात त्यामुळे तेच तेच कपडेसुद्धा नकोसे वाटतात. नवीन छान छान कपडे आपल्याला मिळू शकतात, वेगवेगळी फॅशन.
1: एशियन गेम्स 2026 आयची नगोया.
2: हेलो एंड अ वेरी वॉर्म वेलकम टू ऑल द लिसनर्स ऑफ आकाशवाणी. हम लेकर आ रहे हैं आपके लिए, घड़ी में बज रहे हैं 4:30 और इस वक्त के लेटेस्ट अपडेट्स फ्रॉम द ऑन गोइंग एशियन गेम्स 2026. मैं हूं साक्षी मांडवाल, मेरे साथ इस वक्त यहां पर है मौजूद शाहिद आजमी भी. और सबसे पहला अपडेट जो हम दोस्तों आपके लिए लेकर आएंगे वो है बैडमिंटन की दुनिया से. नॉट अ लॉट ऑफ ब्राइट चीयरफुल न्यूज फ्रॉम देयर बिकॉज इंडिया लॉस्ट टू चाइना 1-3 इन द मेंस टीम सेमीफाइनल एट द एशियन गेम्स 2026 एंड हैड टू सेटल इन फॉर द ब्रॉन्ज मेडल. सबसे पहला जिसमें हुआ वो हुआ लक्ष्य सेन और शी यू क्वी के बीच में, जिसमें द चाइनीज अपोनेंट डिफीटेड लक्ष्य सेन 21-16, 21-18 एंड फ्रॉम देयर इंडिया रियली कुड नेवर गेट दैट मोमेंटम गोइंग बिकॉज द सेकेंड मैच सात्विक साईराज रांकी रेड्डी और चिराग शेट्टी इन दोनों ने अपने नाम कर लिया 2-0 से क्लीन सेट्स में टू लेवल इंडिया अप अगेंस्ट चाइना 1-1. लेकिन वंस अगेन व्हेन आयुष शेट्टी केम इन टू फेस ली शिफिंग, वहां पर ली शिफिंग हैड द बेटर of Ayush Shetty, defeating him in straight sets 21-19, 21-13, thereby putting China ahead of India 2-1. And finally, Arjun and Hariharan went down 21-16, 17-21, 21-9 in the fourth match at the semi-final tie. By the way, India's bronze is only its second ever Asian Games medal in the men's team badminton event. Shahid, a disappointing day for our shuttlers.
3: Ji bilkul, badminton se umeed achhi thi, lekin haan, ye bhi tha, mazboot pratidwandi hamare khiladi hain. Ushu ki baat kar lete hain, Asian Games mein do baar मेडल जीत चुकी नौरेम रोशिबीना देवी, महिला 60 किलोग्राम सांडा सेमीफाइनल में इंडोनेशिया की थानिया कुसुमांग तियास को 2-0 से हराकर फाइनल में जगह बना ली है. रोशिबीना ने हांगझाउ 2023 में सिल्वर मेडल और जबकि जकार्ता बालमबाग एशियन गेम्स 2018 में ब्रॉन्ज मेडल जीता था. एशियन गेम्स में अपना तीसरा मेडल पक्का कर चुकी रोशिबीना अब कल होने वाले फाइनल में अपने पदक का रंग बदलना चाहेंगी क्योंकि सिल्वर और ब्रॉन्ज पहले जीत चुकी.

0: आणि आपण मात्र चाललो आहोत खरेदीला सांजेच्या पारी या कार्यक्रमात. कुठेही असा काही करा, ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी. मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो.
1: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्यसंगीताचा आस्वाद. मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
0: अनेक श्रोते आपल्याला उत्तर पाठवत आहेत आणि मी तुम्हाला खूप सगळ्या हिंट दिल्या.

आठवड्यातून सोमवारी हे मार्केट बंद असतं ही खूप मोठी हिंटसुद्धा तुम्हाला मी दिली. खरं तर सोमवारी कुठलं मार्केट बंद असतं हे आपल्याला पटकन माहिती असायला हवं. मंगेश म्हात्रे, प्रज्ञा वनारसे, अरविंद पेठे, संध्या रानडे देसाई, संजीव कुलकर्णी, शुभलक्ष्मी मस्तकार यांनी सांगितलेलं उत्तर चुकीचं आहे, त्यामुळे तुम्ही बघा बरोबर उत्तर काय आहे. तुम्हाला आठवत आहे का शिल्पा तोडणकर यांनीसुद्धा उत्तर कळवलं आहे आणि ते सुद्धा चुकीचं आहे. काही मंडळींनी सोमवार बंद म्हटल्यावर उत्तर दिलं आहे पण ते अर्ध उत्तर बरोबर आहे असं मी नक्की म्हणेन. संजय, धनंजय त्याचप्रमाणे मंगेश म्हात्रे यांनीसुद्धा उत्तर दिलं आहे. तर मंडळी आपण दादरच्या या मार्केटमध्ये जाणार आहोत खरेदीला आणि इथे तुम्हाला सुंदर अशा कॉटनच्या साड्या, इंदुरी, पटोला, सुपरनेट, कोटा, भागलपुरी, शिफॉन, अनेक सुंदर आकर्षक रंग, पैठणी, बांधणी अशा अनेक प्रकारच्या छान छान पदर असलेल्या बनारसी डिझायनर हव्या तशा साड्या तुम्हाला इथे उपलब्ध असू शकतात. आणि मगाशी मी म्हटलं तसं ज्यांना खरेदी करायची आवड आहे किंवा कंटाळा येत नाही, किटकिट वाटत नाही, त्यांनी इथे जाऊन खरंच धम्माल करायला हवी. पारंपरिक साड्या, सिल्कच्या, हातमागावरच्या, एकाच छताखाली अनेक प्रकारच्या साड्या आणि फक्त साड्या नाही तर ड्रेस मटेरियल, ऑफिस वेअर आणि स्त्रियांबरोबर पुरुषांसाठी सुद्धा इथे आपल्याला कपडे मिळू शकतात. तयार ड्रेस मिळतात, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी कटपीसुद्धा आपल्याला मिळतात. दुपट्टे असतात, टॉवेल्स असतात, टोप्या असतात, सलवार कमीज, सूट, लहंगा, शेरवानी, गाऊन, आकर्षक कपडे खिशाला परवडणारे असे आणि त्यामुळे नक्कीच इथे जाणाऱ्यांच्या गालावर लाली येते, खूप छान अशी मजा येते, आनंद घेता येतो. त्यामुळे नक्कीच या ठिकाणाला तुम्ही भेट द्यायला हवी. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं हे सदाबहार गीत होतं मंडळी आपल्यासाठी. आणि 4:45 होत आहेत, अजूनही थोडा वेळ आहे आपल्याकडे. खरं तर आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी खरेदी करण्यासाठी किंवा स्वतःसाठी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी नक्कीच जायला हवं, कारण मगाशी मी म्हटलं तसं बजेट फ्रेंडली असं हे मार्केट आहे, पण पुरेसा वेळ ठेवून आणि खरेदीची आवड घेऊनच नक्की तिथे जा, म्हणजे तिथे तुम्हाला भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतील. जवळजवळ 60 वर्षापूर्वी हिंदमाता उड्डाणपुलाच्या आजूबाजूला कच्छमधील व्यापाऱ्यांनी या मार्केटची सुरुवात केली. आजूबाजूच्या अशा गल्ल्यांमधून अनेक दुकानं आपल्याला बघायला मिळतात. मोठी मोठी दुकानंसुद्धा आहेत, छोटी दुकानंसुद्धा आहेत, घाऊक व्यापारीसुद्धा आहेत, किरकोळ व्यापारीसुद्धा आहेत. विशिष्ट सण असेल, कोणाला भेटवस्तू द्यायच्या असतील मोठ्या प्रमाणात, नाहीतर मग लग्नाची खरेदी असेल, या सगळ्याच गोष्टीसाठी आपल्याला नक्कीच इथे जाऊन भेट द्यायला हवी. किंवा इथली जे काही मार्केट आहे, तिथल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या बघायला हव्यात, त्याचा आनंद घ्यायला हवा. कित्येकदा असं होतं की आपण एखाद्या कोणाबरोबर तरी जातो आणि मग आपल्या लक्षात राहतं, अरे मलाही इथे जाऊन, आपण त्यावेळी गेलो होतो तेव्हा आवडलं होतं ह्या गोष्टी आणि आपण त्याचा आनंद घेऊ शकतो किंवा खरेदी करू शकतो. आपण कधीकधी नोट करून ठेवतो ह्या गोष्टी आणि मग जेव्हा आपल्याला आवश्यकता असते तेव्हा आपण जाऊन ती खरेदी करतो.

नाही, मी म्हटलं जसं लग्न खरेदीसाठी तर आपण नक्कीच इथे जाऊ शकतो, पण इतरही वेळी अनेक ऑफर्स इथे असतात आणि नक्कीच बार्गेनिंगसुद्धा आपण इथे करायला हवं, कारण अनेक जण त्यांना असं वाटतं की कशी आपण किंमत घासाघीस करायची, पण तसं न करता अगदी बिंधास्तपणे या मार्केटमध्ये आपण बार्गेनिंग करू शकतो. पण दुकानात शिरून पटकन बाहेर पडू असं शक्य नाही, कारण मगाशी मी म्हटलं तसं खूप व्हरायटी, वेगवेगळे प्रकार आणि अनेक गोष्टी इथे आपल्याला खरंच एक्सप्लोअर करायला मिळतील. त्यामुळे तिथे तुम्ही नक्की भेट द्या. कसं आहे मार्केट हे ज्यांनी बघितलं आहे त्यांना नक्कीच माहिती असेल, ज्यांनी नाही बघितलं आहे त्यांनी मात्र कोणाच्या तरी संगतीने नक्कीच

पाच अजून 54 मिनिटं होत आहेत मंडळी, आणि ही सगळी खरेदी करता करता वेळ कसा निघून गेला हे मात्र कळलं नाही. तुम्ही मात्र नक्की या मार्केटला भेट द्या आणि कसं आहे हे मात्र आम्हाला नक्की कळवा. आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे देखील आम्हाला तुम्ही कळवा. आणि आता मात्र मला रश्मी महामरेला या एका छानशा गीताबरोबर आपल्या सगळ्यांचा निरोप घेण्याची अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या दुष्काळ स्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूरमध्ये बातमीदारांना सांगितलं. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येकाला दर्जेदार परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत निवडणूक आयोगात अंतिम निर्णय घेताना सर्व आक्षेप विचारात घेऊनच निर्णय घेतला जात असल्याचं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 299 अंकांची वाढ झाली आणि तो 74,828 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 117 अंकांची वाढ नोंदवत दिवसअखेर 23,447 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयुर्वेद हा जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच सर्वंकष दृष्टिकोन देतो। केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचं राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन। दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभं असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अकोल्यात ग्वाही। देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूला भारोत्तोलनात रौप्य, तर बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाला कांस्य पदक। आता सविस्तर बातम्या। आयुर्वेद जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो, असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं। नागपुरात आज 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते। यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे। आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यावेळी उपस्थित होते। आयुर्वेदाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वपूर्ण असल्याचंही मंत्री जाधव म्हणाले। नागपुरातील केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या प्रादेशिक संशोधन संस्थेची स्थानिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं पत्रकारांशी बोलताना आयुष सचिव राजेश कोटेचा यांनी भारतातील आयुष क्षेत्राची उलाढाल 6.5 लाख कोटी रुपये असून देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा 1.5% असल्याचं सांगितलं। आयुर्वेद आता नव्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं ते यावेळी म्हणाले।
2: आयुर्वेद का वास्तव में दिशा कहाँ है, किस दिशा में जा रहे हैं, भविष्य क्या है, उसके ऊपर आज मंथन हुआ। ऐसे रिपोर्ट्स पब्लिश हुई, जैसे सर्विस सेक्टर की एक रिपोर्ट पब्लिश हुई आयुष की, एक प्राइमस पार्टनर्स के द्वारा 2030 तक आयुष का एक गोल है, हम $200 बिलियन का हम लक्ष्य कैसे साधित करेंगे उसकी एक रिपोर्ट पब्लिश हुई। स्टैंडर्ड ट्रीटमेंट गाइडलाइंस पब्लिश हुई, डोसियर्स, साइंटिफिक डोसियर्स जड़ी बूटियों के पब्लिश हुए। ये एक दिशा बताता है कि अब हम आयुष क्षेत्र में, आयुष मंत्रालय माननीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में, माननीय प्रतापराव जाधव जी हमारे मंत्री जी के मार्गदर्शन में एक नई दिशा में जा रहा है।
1: या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 6 महत्वपूर्ण अहवाल, मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल उपक्रमांचं लोकार्पण करण्यात आलं। राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे। मुख्यमंत्र्यांनी आज धाराशिव तालुक्यातील करसखेडा शिवारातील पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी केली। पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासाठी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार

0: तात्काळ उपाययोजना करणार आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि खरीप पिकांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश तात्काळ देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील जाऊ इथं दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या काळात सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून मदत केली असून यावेळीही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दुधलम इथं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळ सदृश परिस्थितीबाबत लवकरच 1-2 दिवसात अधिसूचना काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं कर्जाला स्थगिती, शेतसारा माफी आणि विद्यार्थ्यांची फी माफी यासारख्या उपाययोजनांबाबत निर्णय घेतले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात खामगाव भागात दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी देखील केली. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समित्यांनी सिमेंट रस्ते आणि गटारींच्या कामाऐवजी पिण्याचं पाणी आणि जलसंधारणांच्या कामांना प्राधान्य द्यावं असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मुंबईत मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत शिवकालीन बंधारे पुनरुज्जीवित करण्यासह रोजगार हमी योजना आणि कृषी आधारित कामांवर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पीक पंचनामे प्रत्यक्ष बांधावर जाऊन ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठ्यांनी संयुक्तपणे करावे तसंच त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून ग्रामसभेची मंजुरी घ्यावी असे निर्देश देण्यात आले. दुष्काळी भागातील आंदोलकांशी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेनं संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर तातडीनं मार्ग काढावा असंही बावनकुळे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत इज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवहार कार्यान्वयन सुलभतेबाबत.
1: 2014 व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा जगात 142वा क्रमांक होता. नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षाही भारताची स्थिती खालावलेली होती. कंपनीची नोंदणी करण्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागत असे. 3 राज्यांमधून जाणाऱ्या एका ट्रकला 3 वेगवेगळे कर भरावे लागत आणि प्रत्येक राज्याच्या सीमेवर प्रतीक्षा करावी लागत होती. गेल्या 60 वर्षांत निर्माण झालेल्या या नियामक अडथळ्यांना व्यवसाय क्षेत्रात रेग्युलेटरी कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जात होतं. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करामुळे करांच्या सीमा दूर झाल्या आणि सर्व माल वाहतुकीसाठी एकच व्यवस्था लागू झाली. समर्पित माल वाहतूक मार्गिका, नवे द्रुतगती महामार्ग आणि सुधारित रस्त्यांमुळे मालाच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी झाला. तसंच कार्यालयाच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेऐवजी डिजिटल मंजुरी व्यवस्था लागू करण्यात आली. दिवाळखोरी आणि नादारी संहितेमुळे अपयशी ठरलेल्या व्यवसायातून भांडवल बाहेर काढण्याचा मार्ग उपलब्ध झाला. जनविश्वास कायद्यांमुळे किरकोळ नियमभंगांचं गुन्हेगारीकरण दूर करण्यात आलं आणि कंपनी कायद्यात सुलभीकरण करण्यात आलं. 2020 व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक 63 वर पोहोचला. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये नोंदवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या सुधारणांपैकी ती एक होती आणि त्यानंतर गुंतवणुकीतही वाढ झाली. भारताने लाल फितीचा कारभार दूर केला असून आता व्यवसायांसाठी लाल गालीच्या अंथरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्काचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलंय. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केलाय. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनेच घेतले गेल्याचा खुलासाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेवरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत घेत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. कोंढाळी नगरपंचायतीच्या उपसरपंचाचं नाव मतदार यादीतून वगळून वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रात यादीत समाविष्ट केल्याचा आरोप रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी केला. ईमेल आणि ओळखपत्राचा वापर करून मतदारांची नावं परस्पर ऑनलाईन स्थलांतरित केली जात असल्याचा दावाही करण्यात आला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार नोंदवल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. कथित प्रकाराची तातडीनं चौकशी करून मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली. जपानमधील आयाची इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

फेरीत चीननं भारताचा 3-1 असा पराभव केला. लक्ष्य सेन याला पहिल्या सामन्यात चीनच्या शी युकीकडून 21-16, 21-18 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं विद्यमान विश्वविजेते लियांग वेई केंग आणि वांग चांग यांचा 21-11, 22-20 असा पराभव करत भारताला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतरच्या सामन्यांमध्ये चीननं आघाडी घेत भारताचा 3-1 असा पराभव केला. आज चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं आगामी काही तासांसाठी जारी केलेल्या हवामान इशाऱ्यानुसार गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयुर्वेद हा जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच सर्वंकष दृष्टिकोन देतो. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचं राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन. दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभं असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अकोल्यात ग्वाही. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूला भारोत्तोलनात रौप्य, तर बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाला कांस्य पदक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादीस विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तालनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्यपदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा जीआर काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून यापुढेही त्यांना वीज बिल भरावं लागणार नाही. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवून शेतकऱ्यांना शासनानं दिलासा दिला असून या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. अकोला जिल्ह्यात दुधलम इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्ह्यातल्या विविध भागात जाऊन दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता तसंच संभाव्य नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी आंदोलनं केली जात आहे. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पावसानं ओढ दिल्यानं धान, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा किसान सभेनं केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही देण्यात आलं. कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

पक्षानं आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय दरेकर सहभागी झाले होते. पावसाअभावी पिकं हातून गेलेल्या शेतकऱ्यांना येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर करा, अन्यथा समृद्धी महामार्ग बंद पाडू, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. मुंबई MMR मध्ये पुढच्या 15 ते 20 वर्षात 30 लाख घरं बांधणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई ठाण्यासह मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. युनिफाईड DCPR मधल्या बदलांमुळे क्लस्टर आणि SRA प्रकल्पांना गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातल्या 6,000 कुटुंबांना सुरक्षित दर्जेदार घरं देतानाच 23 नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाउनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे बोरिवली बोगदा यांच्यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचं सांगत क्लस्टरमधल्या इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूपच कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

त्यात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतील नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी संघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. वुशू क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताची रोशी बिना देवी इंडोनेशियाच्या थानिसा कुसुमा निंगेत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीत पोचली. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार याने पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं 6:52 84 मिलीसेकंद अशी वेळ नोंदवली. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळं भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयुष्यमान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी करून देण्यात येणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाड्यात दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. आणि आता बातम्या विस्तारानं. आयुष्यमान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्यमान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. भारतीय हवाई दलासाठी सॅटसाव अर्थात सॅटेलाईट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन प्रणाली तसंच इतर साहित्याच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत डायनॅमिक्स लिमिटेडबरोबर 810 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्लीत आज संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. सॅटेलाईट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन हे थेट वेध घेणारं क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलं असून ते जॅग्वार हॉक आणि SU-30 MKI या प्लॅटफॉर्मवरूनही प्रक्षेपित करता येतं. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेल्याचा खुलासा देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार मनमानी करत असून त्याबद्दल कॅबिनेट सचिवांकडे तक्रारी झाल्या आहेत. विरोधी पक्षांकडूनही सातत्यानं निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविषयी तक्रारी होत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आता कुमार यांना काढून टाकावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं परंपरागत अर्थकारणापलीकडे जात आर्थिक विकासात मोठी भूमिका बजवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी आज केलं. ते मुंबईत 13व्या SBI बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव 2026ला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक असाव्यात यावर त्यांनी भर दिला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दुष्काळ सदृश

0: याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाचीही पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. दुष्काळाची पहिली अधिसूचना शासन लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा GR काढतोय आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीमध्ये भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. वुशू या क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटांच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीमध्ये भारताची रोशिबिना देवी इंडोनेशियाच्या थानिया कुसुमा निंगत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीमध्ये पोचली आहे. नौकानयन स्पर्धेमध्ये रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास, रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेला देशाला अभिमान वाटत असल्याचं त्याने आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज पक्षाच्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी प्रभारी आणि सहप्रभारी पदांसाठीच्या नियुक्त्या जाहीर केल्या. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचं प्रभारीपद सोपवलं आहे. जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. दिल्लीच्या प्रभारीपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली असून जमॅंग तेत्सरिंग नामग्याल आणि दर्शनाबेन जरदोष यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगड आणि हरियाणाच्या प्रभारीपदाची तर हरीश द्विवेदीकडे बिहारची जबाबदारी दिली आहे. राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंड, तरुण चुग यांच्याकडे गुजरात, सतीश पुनिया यांच्याकडे जम्मू काश्मीर आणि पंजाब, तर अनिल अँटोनी यांच्याकडे गोवा आणि नागालँडचं प्रभारीपद सोपवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळग्रस्तांची पाहणी केल्यानंतर केलेल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये ग्वाही आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक, इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर वंदन या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर. आपल्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत, सुप्रभात. आणि म्हणूया गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. खूप छान वातावरण सगळीकडे आत्ताच असेल. घरचे गणपती तसे थोडेसे कमी झाले असतील, पण अजूनही काही घरांमध्ये 10 दिवसाचे गणपती किंवा अनंताबरोबर जाणारे असे सगळे आहेत गणपती बाप्पा. आणि काल तर विशेष गर्दी होती सार्वजनिक गणेशोत्सवांच्या ठिकाणी, कारण आता आजचा दिवस तसा बघायला गेलं तर शेवटचा असणार आहे दर्शनाचा. उद्या विसर्जन. ओहो, ही भावना किती वेगळी आहे की ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो, कसा हा सण साजरा करायचा आणि कसं काय, आणि बघता बघता 10 दिवस कसे होतात. काही वर्षी आपल्याला 11 दिवस मिळतात तरी सुद्धा असं वाटतं की अरे कमीच आहेत, कमीच पडतात हे दिवस. असं सगळं वातावरण आत्ता आहे. वंदन या कार्यक्रमात आपण फक्त गणपतीची गाणी ऐकणार आहोत का, तर नाही, वेगवेगळी गाणी आपण ऐकणार आहोत. आणि हो, 8 वाजेपर्यंत एकमेकांच्या बरोबर आहोत, त्यामुळे नंतर जेव्हा रेनबो फंडेच्या पूर्वार्धात उत्तरार्धात भेटू तेव्हा या अनुषंगाने थोडंसं बोलणार आहोत सविस्तर. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR वर आपला हा कार्यक्रम सुरू आहे. आपली सिरीज आहे मेडिटेशनची, ध्यानधारणेची. ती कशी काय जोडता येईल आत्ताच्या या वातावरणाबरोबर, तो प्रयत्न करणार आहे यानंतर. आज विधानं नाही आहेत, आज आपल्यातलीच निरीक्षणं काही आपण जोडूया, कारण आता इतके महिने झाले आपण सातत्याने ह्या विषयावर बोलतोय. तर दोन या रचनांनंतर, भक्तिरचनांनंतर आपल्या विषयाकडे जाणार आहोत.

वंदन ह्या कार्यक्रमामध्ये आपण भेटलो आहोत आणि मस्त गप्पा मारत असताना आत्ता ह्या क्षणाला या वातावरणामध्ये सगळीकडे खूप सुंदर ऊर्जा ही साठलेली आहे असं आपल्याला जाणवतं. विशेष करून जेव्हा सण असतात, उत्सव असतात, एकत्र येऊन आपण काहीतरी जेव्हा करत असतो त्यावेळेला सगळीकडे उत्सवाचं वातावरण असताना एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये आहे असं आपल्याला जाणवत राहतं. एकोप्याने सगळ्यांनी यायचं आणि काहीतरी करायचंय ही जी भावना आहे ना, त्याविषयी आजच्या कार्यक्रमात आपण थोडंसं बोलणार आहोत. विचारवंतांची मतं थोडी थोडी मी म्हटलं होतं की आज नको, पण ह्याबद्दल खूप छान काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात, त्या जरूर सांगेन. पण एकंदरीतच हे सगळं आपण साठवून ठेवतो मनात आपल्या आणि ही आठवण आपल्याबरोबर कायम राहते. म्हणजे बघा, आत्तापर्यंत आपण जितके गणेशोत्सव साजरे केले असतील आपल्या वयानुसार, त्या प्रत्येक गणेशोत्सवाबद्दलच्या किंवा त्यातल्या काही महत्त्वाच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आपल्या मनात कायमस्वरूपी ताज्या असतात, त्याच्यात भर पडत असते. ह्याच्यामागचं कारणच असं आहे की हे जे एनर्जी एक्सचेंज होत असतं ह्या काळामध्ये, एक वेगळी ऊर्जा घेऊन आपण एकमेकांच्या घरी जात असतो, बाप्पाचं दर्शन घेत असतो आणि त्यामध्ये आपल्याला जाणवत असतं की ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे, हा उत्साह काहीतरी वेगळा आहे. हे नेहमी नसतं, हे रोज नसतं, हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण व्यक्त होतोय ह्याची जाणीव आपल्याला होत असते कायम. तर हे एकत्र येणं, ह्या ऊर्जेबद्दल काय विचारवंत म्हणतात ते आपण आज बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबळेकर. मी म्हटलं तसं की आत्ता मी वेगवेगळी गाणी ऐकवतीये, नंतर आपण गणेशोत्सव किंवा त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत रेनबो वन डेच्या पूर्वार्धामध्ये. आत्ता वेगवेगळी भक्तिगीतं, भक्तिरचना.

ऊर्जेची देवाणघेवाण ह्याबद्दल आपण जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा एका ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की प्रत्येक क्षणाला ही देवाणघेवाण होत असते. असं नाही आहे की काही विशेष काही घडलं असेल आणि जर आपण एकमेकांशी बोलत असू तरच ऊर्जेची देवाणघेवाण होते असं नाही आहे. आपण जेव्हा शांत असतो कुठल्याही कारणाने, आनंदाने, दुःखाने, अति आपण जर उत्साहात असू तेव्हाही काही मंडळी शांत असू शकतात. हां, हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं पण त्यांच्याकडे बघून कळणार सुद्धा नाही की ते आत्ता फारच उत्साहात आहेत. ते शांत राहू शकतात. म्हणजे आपण शांत असू, आपण बोलत असू, आपण नुसते बसलेले असू तरी सुद्धा आपल्या शेजारी जर कोणी असेल तर त्या व्यक्तीबरोबर किंवा त्या समूहाबरोबर आपली ऊर्जा सतत आपण एक्सचेंज करत असतो, सतत त्याची देवाणघेवाण सुरू असते. त्यामुळे एके ठिकाणी विचारवंत असं म्हणतात की ही ऊर्जा जेव्हा आपण एकमेकांबरोबर प्रवाही ठेवतो तेव्हा ती आपल्याकडून जेव्हा जात असते तेव्हा ती कशी असावी ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे. ती चांगली जाईल, समोरच्याचा हिताचा विचार करणारी जाईल अशाच पद्धतीची जर असली तर आपोआपच काही वेळाने आपल्यापर्यंत सुद्धा तशीच ऊर्जा यायला लागते असं ह्या देवाणघेवाणीबद्दल म्हटलंय. आणि सण आणि उत्सवाच्या निमित्ताने बऱ्याचदा हेच आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो की जर काही थोडंसं काय वेडवाकडं असेल किंवा जर काही काही घडत असेल तर ते सगळं बाजूला जाऊ दे आणि ही ऊर्जा आत्ता जी आपण शेअर करतोय ती खूप चांगल्या प्रकारे एकमेकांपर्यंत पोहोचू दे. हेच आपलं सातत्याने सुरू असतं किंवा हाच आपला प्रयत्न असतो. आता ह्या सगळ्याचा मेडिटेशनशी काय संबंध आहे? मुळात अशा पद्धतीने ऊर्जेची देवाणघेवाण सुरू असते जेव्हा आपण बोलतो तेव्हा फक्त शब्द जात नसतात, फक्त भावना जात नसते तर एक ऊर्जा आपल्याकडून दुसरीकडे जात असते. हे मुळात जे मूळ आहे ते आपल्याला मेडिटेशन किंवा आपण जेव्हा ध्यानधारणा करायला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू लक्षात येतं की ही ऊर्जा आहे. कधीकधी आपल्याला असं वाटतं की खूप एखाद्या व्यक्तीबरोबर आपण बोलतो, चांगल्या गप्पा झालेल्या असतात पण घरी आल्यानंतर असं वाटतं की असं एकदम असं गळल्यासारखं का होतं, इतक्या छान गप्पा झाल्या, तर ती देवाणघेवाण खूप वेगळ्या लेवलची झालेली असते ऊर्जेची, म्हणून आपल्याला असं थकल्यासारखं कधी कधी वाटतं. तर हे सगळं एक खूप सुंदर प्रक्रिया आहे आणि जी मंडळी ह्याच्यामध्ये असतील, ध्यान करत असतील, आवर्जून मेडिटेशन करत असतील, त्यांना या गोष्टीचा अनुभव नक्की येत असेल जसजसं त्याच्यामध्ये ते पुढे जात असतील किंवा जसजसे त्याच्यात घालवत असतील दिवस छान पद्धतीने, त्यांना हा अनुभव नक्की येत असेल. दोन गीतं यानंतर पुन्हा एकदा छानशी आणि मग आपल्या विषयाकडे पुढे जाणार आहोत.

एनर्जी एक्सचेंज बद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलत असताना वंदन मध्ये कोणाबरोबर आपण वेळ आपला घालवायचा आहे किंवा कोणाबरोबर सातत्याने राहायचं आहे हे बऱ्याचदा आपल्या हातात नसतं. अशा वेळेला आपली ऊर्जा किंवा आपल्यामधली जी ऊर्जा आहे ती सुरक्षित कशी ठेवायची हे सुद्धा पूर्णतः आपल्या हातात असतं किंवा ते आपण आपल्या हातात ठेवावं असं विचारवंत म्हणतात. बऱ्याचदा आपण असं होतं की एक समोरची व्यक्ती बोलायला लागते, आपण बोलत जातो, ती बोलायला लागते, आपण बोलत जातो,